आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 5:57 झाली आहेत. श्रोते हो, आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 13 आषाढ, शके 1948 अर्थात 4 जुलै 2026. श्रोते हो, आमच्या आजच्या प्रसारणास आम्ही प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीने.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजता आहेत. काही क्षणातच दिल्लीवरून दिले जाणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम आणि 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोते सकाळचे 6:05 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत.

श्रोते हो, आताच आपण सुरेश वाडकर, बिला शेंडे आणि ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात आरती देसाई यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं अविनाश विश्वजीत यांचं आणि चित्रपट होता मंडळ आभारी आहे.

श्रोते हो, आताच आपण अजय गोगावले आणि सहकारांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं अजय अतुल यांचं आणि चित्रपट होता लय भारी.

अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची शब्दरचना आताच आपण ऐकलीत. अरुण पौडवाल यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता माझा पती करोडपती.

श्रोते हो आताच आपण आशा भोसले आणि सहकारांच्या स्वरात वंदना विटणकर यांची शब्दरचना ऐकली. राम लक्ष्मण यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता देवता.

श्रोते हो, आताच आपण सत्यमेव जयते या चित्रपटातलं गीत ऐकलं. सुरेश वाडकर आणि पौर्णिमा दीक्षित यांचा स्वर होता. श्रीकांत नरुले यांची शब्दरचना आणि संगीत रामचंद्र यांचं. श्रोते हो, आताच आपण भक्ती संगीताचा कार्यक्रम ऐकलात.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा.

1040 मिनिटांनी आपण विचार पुष्प यामध्ये ऐकाल स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंतन. याचं लेखन केलं आहे प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्य धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 आपण जाणून घ्याल आजचे दिनविशेष. 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, तसंच 8:00 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:25 आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 आपण आनंद घ्याल मिश्र संगीताचा. 8:40 आपण ऐकू शकाल स्मृतीगाथा. हा कार्यक्रम आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं निवेदन आणि लेखन केलं आहे प्रज्ञा इंगोले यांनी. सकाळी ठीक 10:00 विविध अंतर्गत आपण ऐकणार आहात ज्ञानामृत हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचं संकलन प्रज्ञा इंगोले यांचं आणि सादरकर्ते आहेत भैयालाल टिकाम. 10:30 गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:00 गीतगुंजन अंतर्गत स्मृतिगंध हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. दुपारी ठीक 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

संध्याकाळी 7:10 विधिमंडळ समालोचन, विधिमंडळ साप्ताहिक समालोचन आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तर श्रोतेहो, हे होते आज प्रसारित होणारे कार्यक्रम. काही ठळक कार्यक्रम आपण जाणून घेतलेत. आता जाणून घेऊया उद्या म्हणजेच 5 जुलै रोजी प्रसारित तसेच सक्षेपित होणारे काही ठळक कार्यक्रम.

उद्या सकाळी 6:05 आपण भक्ती संगीत ऐकू शकाल. त्यानंतर 6:40 विचारपुष्प यामध्ये आपल्याला ऐकतील वारसा याविषयी. याचं लेखन केलं आहे नवेंदू मराठे यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. त्यानंतर 6:55 दिनविशेष आपल्याला ऐकता येईल. सात 25 अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 सुगम संगीत आपल्याला ऐकता येईल. 8:40 एक ही फिल्म से हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. त्यानंतर 10:00 लोकजागर या कार्यक्रमात मेळघाटातील कोरकू समाजाचा इतिहास, संस्कृती, भाषा, परंपरा, सण उत्सव आणि लोकजीवन या विषयावर सहाय्यक प्रकल्प अधिकारी मौजीलाल मावसकर यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. 10:30 गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:50 जितेंद्र घोडके सराफ पुणे हा प्रायोजित कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. 11:00 आपकी फरमाइश हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. तर श्रोते हो, असे होते आज आणि उद्या प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बी आणि 101.5 मेघाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोते हो. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता ऐकूया विचार पुष्प. यामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंतन, याचं लेखन केलं आहे प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा.
1: बंधू आणि भगिनींनो, या एकाच वाक्यानं जगाचं लक्ष वेधून घेणारे स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृतीचे आधुनिक भाष्यकार होते. अमेरिकेतील शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत त्यांनी केलेलं 5 मिनिटांचं भाषण त्यांच्या ज्ञानशीलतेची आणि धर्मनीतीची प्रचिती देणारं ठरलं. उत्तर कोलकात्यामधील सिमलापल्ली इथं जन्मलेल्या स्वामी विवेकानंदांनी युवकांना उठा, जागे व्हा, आपलं ध्येय निश्चित होईपर्यंत थांबू नका असा संदेश दिला. बालपणी नरेंद्र या नावानं परिचित असलेले स्वामी विवेकानंद यांनी आपल्या गुरुचं विशेष प्रेम संपादन केलं. रामकृष्ण परमहंस यांनी कोणतेही हिंदू धर्मग्रंथ वाचले नव्हते आणि त्यांना संस्कृत भाषा अवगत नव्हती. केवळ निष्ठा आणि एकाग्रतेच्या बळावर ते स्वानुभवानं महान योगी बनले होते. अशा श्रेष्ठ गुरुबद्दल तरुण नरेंद्रला आकर्षण निर्माण झालं. त्यांनी गुरूंशी केलेल्या चर्चेत विचारलं, तुम्ही परमेश्वर पाहिला आहे का, अनुभवला आहे का? त्यावर रामकृष्ण परमहंस यांनी होय असं म्हणून उत्तर दिलं. तरुण नरेंद्रानं परमेश्वर पाहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांच्या गुरुनं त्यांना निष्ठा, कठोर साधना, समाधी, मनाची एकाग्रता, निरोगी शरीर आणि मन या 5 गोष्टींची आवश्यकता सांगितली. नरेंद्र यांनी गुरुच्या मार्गदर्शनाखाली 5 वर्षे निष्ठेनं आणि कठोरतेनं तपश्चर्या केली. त्यातूनच त्यांना आत्मसमाधानाचा प्रत्यय आला, आनंदी जीवनाचा साक्षात्कार झाला. गुरूंच्या निर्वाणानंतर नरेंद्र आपल्या कार्यानं आणि विवेकी विचारांनी स्वामी विवेकानंद झाले. त्यांनी आपल्या कार्याची विचारांची बैठक अध्यात्म आणि विज्ञान यांच्या निर्मळ समन्वयातून पक्की केली. जगाला हिंदू धर्म आणि त्यातील उदात्त विचार आपल्या भ्रमंतीतून सांगितला. कन्याकुमारी समुद्र खडकावर त्यांनी तपश्चर्या केली. आपली मातृभूमी पारतंत्र्यात खितपत पडली आहे. अज्ञान, दारिद्र्य, अत्याचार,

0: कर्मकांड, विषमता, शोषण, जातीभेद अशा सात चक्रव्यूहामध्ये सापडलेल्या जनतेला आपली खरी ओळख सांगण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. वैभवशाली हिंदू धर्माचं तत्वज्ञान आणि संस्कृतीच्या दृढीकरणासाठी स्वामी विवेकानंदांनी जीवनभर भ्रमंती केली. जगाला प्रेम आणि सहिष्णुता, बंधुभाव आणि समानता हेच खरं धर्माचं मूलतत्व असल्याचं सांगितलं. दरिद्री, अपंग, अनाथ, रुग्ण यांचा सेवाभाव करणं म्हणजेच परमेश्वराची पूजा होय असं त्यांनी सांगितलं. स्वामी विवेकानंद यांनी जगात हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि सर्वसमावेशक कल्याणकारी भूमिका मांडली. स्वामी विवेकानंद यांनी शिक्षण हे विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून देण्याचं सुचवलंय. युवकांच्या कार्यकर्तृत्वावर त्यांचा दृढ विश्वास होता. ते म्हणत, माझ्या तरुण मित्रांनो, सशक्त बना. केवळ गीता वाचत बसण्यापेक्षा फुटबॉल खेळून तुम्हाला मोक्ष प्राप्ती होऊ शकेल. केवळ शारीरिक आणि मानसिक विकास यावर भर देऊन चालणार नाही, तर आपण सामाजिक जाणीवा आणि करुणा निर्माण करणाऱ्या शिक्षणाचाही विचार करायला हवा. ही त्यांची शिकवण आजच्या युवकांना देखील एक प्रेरणास्रोत आहे. स्वामी विवेकानंद यांना स्त्री सबलीकरण आणि त्यांची प्रतिष्ठा याबद्दल नितांत आदर होता. वेद, उपनिषद यांच्या काळात मैत्रेयी, गार्गी आणि इतर काही स्त्रियांनी ब्रह्मसंकल्पनेविषयी वादविवाद करण्यात जे कौशल्य संपादन केलेलं होतं, त्यामुळं त्यांना देखील ऋषित्व प्राप्त झालेलं आहे असं सांगून त्यांनी स्त्रियांना सर्व ज्ञानक्षेत्रात आणि समाजक्षेत्रात प्रतिष्ठा लाभावी अशी व्यक्त केलेली भावना ही उदात्त आहे.
1: श्रोतेहो, आताचा आपण विचार पुष्प यामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंतन ऐकलत. 6:45 झाली आहेत. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
2: ऑक्सिजन अभावी बियाणं गुदमरून मरतं, यासाठी जमीन भुसभुशीत असणं आवश्यक आहे. जमिनीतील हानिकारक जीवाणू, बुरशी आणि कीटक म्हणजेच हुमणी, वाळवी, मुंग्या कोवळ्या कोंबाला किंवा बियाण्याला खाऊन टाकतात, त्यामुळे शेतामध्ये झाडांची संख्या कमी होते. यासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणं आवश्यक आहे. योग्य बीजप्रक्रियेमुळे बियाण्याचं रोगांपासून संरक्षण होतं आणि उगवण सुधारते. पाऊस लांबल्यास पिकाच्या ओळीमध्ये कोरडा पालापाचोळा किंवा पेंढा टाकून जमिनीतून पाण्याचं बाष्पीभवन रोखावं. पाऊस थांबताच शेतामध्ये हलकी कोळपणी करून जमिनीच्या भेगा बुजवाव्या, त्यामुळे जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. पेरणी बियाण्याच्या आकारापेक्षा 3-4 जास्त खोलीवर करावी. लहान बियाणं कमी खोलीवर, मोठं बियाणं थोडं जास्त खोलीवर पेरावं.
3: सकाळचे 6:46 झाली आहेत. आरोग्यम धनसंपदा.
4: श्रोते हो, नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया या विषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा.
5: नमस्कार श्रोते हो, लहान मुलांमध्ये हर्निया हे बऱ्याच जणांनी ऐकलेलंही नसते, तर लहान मुलांमध्ये हर्निया होऊ शकतो का? हर्निया हा मुलांमध्ये सर्वात सामान्य शस्त्रक्रिया लागणाऱ्या आजारांपैकी एक आहे. यात पोटातील आतडे किंवा इतर उती पोटाच्या भिंतीतील छोट्या उघड्या मार्गातून जांघेत किंवा अंडकोशात येतात. मुलांमध्ये हर्निया हा बहुतेक वेळा जन्मजातच असतो. तो त्याचं वजन उचलण्याशी किंवा दुसऱ्या कोणत्या आजाराशी काही कनेक्शन नसते. मुलांच्या जांघेत किंवा अंडकोशात येणारी जाणारी जर सूज दिसत असेल तर हे त्याचं सामान्य लक्षण आहे. मुलं रडत असताना, खोकताना किंवा खेळताना ती सूज असते आणि झोपल्यावर ती सूज कमी होते. बहुतेक वेळा हर्नियामुळे वेदना काहीच होत नाही, पण सूज कायम राहते. वेदना होणे किंवा उलट्या होणे किंवा मूल खूप अस्वस्थ होणे ही धोक्याची चिन्ह असतात. हर्निया मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो, पण मुलींमध्येही तो होऊ शकतो. मुलींमध्ये जांघेच्या भागात येणारी सूज हे त्याचं मुख्य लक्षण आहे. काही वेळा हा हर्नियाच्या पिशवीमध्ये अंडाशय म्हणजे ओव्हरी अडकू शकते, त्यामुळे मुलींमध्ये हर्नियाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. जांघेत कोणतीही येणारी जाणारी गाठ किंवा सूज दिसल्यास बालशल्य विशारदांचा सल्ला घेणे

0: अत्यावश्यक आहे. बऱ्याचशा पालकांना असं वाटते की बाळ आता लहान आहे, मोठं झालं की हर्निया कमी होईल, तर ही चुकीची समजूत आहे. मुलांमध्ये हर्निया स्वतःहून कधीही बरा होत नाही आणि निदान झाल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला हा नेहमीच दिला जातो. यात धोके काय आहेत? इलाज न करण्यामुळे हर्नियाची आतडी अडकू शकते, अशावेळी रक्तपुरवठा बंद होऊ शकतो आणि तातडीची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. सामान्यतः बाळ जितकं लहान तितक्या लवकर उपचार करणं गरजेचं असू शकते, त्यामुळे इथे वयाचं काही पाबंद नाहीये. जर बाळ लहान असेल तर हर्निया लवकर करणं आवश्यक आहे. विशेषतः नवजात बाळांमध्ये आणि लहान अबरकांमध्ये शरीरातील अवयव अतिशय नाजूक असतात आणि त्यांची शारीरिक क्षमता मर्यादित असते, त्यामुळे शस्त्रक्रियेमध्ये अनावश्यक विलंब झाल्यास गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. हर्नियाची शस्त्रक्रिया अतिशय साधी आणि सुरक्षित असते. बहुतेक मुलांना त्याच दिवशी घरी जाता येते आणि काही दिवसात ते पुन्हा नेहमीप्रमाणे खेळू शकतात. लक्षात ठेवा, हर्नियाची गाठ येते जाते म्हणून ती बरी होत नाही. वेळेवर उपचार केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि परिणाम उत्कृष्ट मिळतात. मुलगा असो किंवा मुलगी, जांघेत दिसणारी येणारी जाणारी गाठ ही सूज नेहमी हर्नियाची खूण असू शकते. वेळेवर निदान आणि शस्त्रक्रिया केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि मुलाचे आरोग्य पूर्णपणे सुरक्षित राहते. अजूनपर्यंत आपण लहान बाळांच्या विकारांचे निदान, त्यांची शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेचे वेगळ्या वेगळ्या पद्धती जसे ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरी यावर माहिती करून घेतली. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाल्या आहेत. ह्या दुर्मिळ किंवा घाबरण्यासारख्या गोष्टी राहिल्या नाहीत. योग्य वेळी निदान, अनुभवी बालशल्य चिकित्सकांकडून उपचार आणि सुसज्ज रुग्णालयातील सुविधा यामुळे आज बहुतेक शस्त्रक्रियांचे परिणाम अत्यंत चांगले मिळतात. त्यामुळे बाळास कुठलाही विकार आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा आणि शस्त्रक्रियेला घाबरू नका.
1: श्रोते हो, आताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर.
3: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, आजच्या भागामध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एकूणच महाराष्ट्राच्या ज्या काही नद्या आहेत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणकोणत्या महत्वाच्या सूत्रांचा आपण वापर करू शकतो. तुम्हाला जवळजवळ 12 राज्यांमध्ये तुम्ही नदी पुनर्जीवनाच्या मोहिमेचं नेतृत्व करत आहात तुम्ही, तर तुम्ही काय सांगाल?
4: आता बघा, सर्वात इम्पॉर्टंट जो आहे आपल्या नदीचा जेव्हा आपण विचार करतो, जसं मी सुरुवातीला बोलली की नदीच्या छोटे छोटे ओळ हे नालेचा आयडेंटिफाय करून त्याचे डिमार्केशन करणं खूप गरजेचं आहे. आज आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण वारंवार 2009, 2015, 2019, 2023 ती GR काढलंय की आपल्याला डिमार्केशन करणं आवश्यक आहे. तसंच मी देशभराचा जो बाकीच्या स्टेटचा त्याबद्दल पण, कारण जेव्हापर्यंत आपण प्रॉपरली ह्या वॉटर बॉडीजचे किंवा नदीचे ओढे नालेचे जेव्हापर्यंत आपण प्रॉपर डिमार्केशन आणि नोटिफिकेशन खूप गरजेचं असतं. म्हणजे नोटिफिकेशन मिळालं म्हणजे ते नदीला प्रोटेक्शन मिळालं. आज जेव्हा आपण परदेशात बघतो, इक्वाडोर आणि बाकीच्या कंट्रीजमध्ये, त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांनी एक लिव्हिंग एंटिटीचा त्यांना दर्जा दिलेला, त्यामुळे तिथे बघा एकदम स्वच्छता आहे. आपण इथे मा मानतो, आपण म्हणतो लिव्हिंग एंटिटीचा आपल्या इथे पण दर्जा देतो, पण आपण शेवटी काय त्याच्याबरोबर आपण व्यवहार काय करतोय. त्याच्यामुळे खूप गरजेचं आहे आज की सर्वात आधी आपले सगळे ओढे नाले नदीचं डिमार्केशन करणं, नोटिफिकेशन करणं, जेणेकरून काय होईल की जिथे जे टाउन प्लॅनिंग असू द्या की कुठलाही जर काही जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा जेव्हा आपण बोलतो, त्याची ड्रेनेज सिस्टम जी असते ती आपल्याला, जर ड्रेनेज चॅनल्स आपल्याला समजते, म्हणजे स्ट्रीम ऑर्डर्स, म्हणजे छोटे छोटे स्ट्रीम ऑर्डर्स आणि छोटे छोटे नदी, जेव्हा की हा इरिगेशन डिपार्टमेंट WRD डिपार्टमेंटचं काम आहे एकदम प्रायोरिटीवर ह्या सगळ्यांचं डिमार्केशन नोटिफिकेशन करणं. तर माझं मते तर सर्वात आधी हे व्हायला पाहिजे. दुसरं आहे की जो लोकल कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये पण आपल्याला अवेअरनेस, कारण आज आपल्याला दिसतंय की

0: आपल्या देशात आपण खरोखरच इतके लकी आहोत की आपल्याला 2000 ते 3000 mm आपल्याला रेनफॉल आहे, पाऊस होतो. पण आपण त्याच्या काही हे करत नाही, आपण जलसंधारणचा जास्त विचार करतच नाही. आपण जेव्हा ह्या पावसाच्या पाणीला जेव्हा आपण जिरवणार मातीत, म्हणजे अंडरग्राऊंड जेव्हा सपोर्ट मिळणार ह्या नदीला, तेव्हा नदी पूर्ण वर्ष वाहती राहणार. नाहीतर आज आपण काय करतो, पेरिनियल नाही आहे ही नदी, सीझनल आहे. आपण सगळे पेरिनियल नदीला सीझनल बोलत चालू आहे. म्हणजे आपण एक नॅचरल रिसोर्सला आपण आपल्या पद्धतीने एकतर कुठेही वाकून टाकतो, कुठेही फिरवतोय. म्हणजे एक लक्षात ठेवा, नदीच्या मियांड्रिंग ही खूप गरजेची असते. म्हणजे जी फिरून फिरून जाते ना, म्हणजे जे मी सांगितलं आता सूक्ष्मजीव बद्दल, माती आणि नदीचा जो संबंध, आपण जर आपल्या पोटाचा विचार केला, आपला जो इंटेस्टिनल सिस्टम कसा आहे, त्या पद्धतीने नदी, त्याला मियांड्रिंग म्हणतात, ते मियांड्रिंग आपण संपून टाकलं. आपण काय केलं, आपण आपल्या नदीला स्ट्रेट करून टाकलं, आपल्या टाउन प्लॅनिंगला पूर्ण मियांड्रिंग करून टाकलं. म्हणजे सगळं उलटा सुलटा आज आपलं व्यवस्थापन आहे. तर हे समजणं खूप गरजेचं आहे.
1: श्रोते, मागच्या चार भागांमध्ये आपण सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्ग आधारित उपाय कोणकोणते आहेत, त्याचबरोबर या कामामध्ये GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कोणत्या महत्वाच्या निकषांवर आपण काम करायला हवं, आणि याचबरोबर आजच्या भागात आपण नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी कोणती सूत्रे आपण लागू करू शकतो याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद आपण बोलवल्याबद्दल.
2: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा
3: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, सकाळचे 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष.

1936 साली अमरज्योती हा प्रभातचा चित्रपट मुंबई प्रदर्शित झाला. भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला तो 1947 साली. लष्कराच्या 18व्या बटालियनने कारगिलमधील द्रासमधील टायगर हिल्स हा महत्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला तो 1999 साली. भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचा जन्म 1790 साली झाला. भारताचे दुसरे पंतप्रधान गुरजालीलाल नंदा यांचा जन्म 1898 साली झाला. भारतीय कार्यकर्ते अलारी सीताराम राजू यांचा जन्म 1897 साली झाला. जयपूर अत्रौली घराण्याचे गायक पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांचा जन्म 1912 साली झाला. जनकवी भावगीत लेखक पी सावडाराम यांचा जन्म 1914 साली झाला. विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ तथा विया बुवा यांचा जन्म 1926 साली झाला.

0: मराठा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांचे निधन 1729 साली झाले. भारतीय तत्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांचे निधन 1902 साली झाले. भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगली व्यंकय्या यांचे निधन 1963 साली झाले. रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचे निधन 1980 साली झाले. भक्तिप्रधान पौराणिक चित्रपटांचे गीतकार भारत व्यास यांचे निधन 1982 साली झाले. विनोदी सम्राट कलागौरव पुरस्कार चित्रभूषण पुरस्कार आणि बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचे निधन 1999 साली झाले. भारतीय चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री तरुण मुजुमदार यांचे निधन 2022 साली झाले. भारतीय कवी आणि लेखक साहित्य अकादमी पुरस्कार विजेते हिरेन भट्टाचार्य यांचे निधन 2012 साली झाले. तर श्रोते हो, असे होते आजचे दिनविशेष. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
4: आजच संपर्क करा.
5: थोडं गोड, थोडं तिखट, थोडं कडू, थोडं आंबट, थोडं खारट, थोडं तुरट, पण आमच्याशिवाय सर्व चळणी. आयुष्यात चव येईल ऐकून गाणी, म्हणून ऐकत रहा अमरावती आकाशवाणी सकाळी ठीक 10 ते 12 पर्यंत FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी.
0: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले, इतके सारे अनर्थ वृक्ष तोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला, त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा, झाडे जगवा.
6: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
4: संगीत असो

भाषण संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

विसरून सारे भेद दुरावे, मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहित

0: श्रोते हो, एकटेपणात साथ सोबत करतात आठवणींच्या गाण्यातले सूर आणि मनातल्या अव्यक्त भावनांना बोलतं करतात त्या गाण्याचे शब्द।
1: आणि हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सशक्त माध्यम म्हणजे आकाशवाणी। नियमित ऐका FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी।
2: आकाशवाणी अमरावती,
3: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
2: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
3: एकाकी मनाला भावनांची साथ,
2: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
3: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती।
2: ऐकत रहा सदैव आणि दररोज सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत 101.5 MHz वर आकाशवाणी अमरावती।

0: श्रोते हो पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी।
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोते हो सकाळचे 7:07 झाली आहेत, ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये दुसरा T20 सामना. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले बंधारे भरून वाहू लागल्यामुळं तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच काही ठिकाणी जनजीवनही विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज दिल्यानं पालघर, ठाणे यासह काही जिल्ह्यांमध्ये आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही बंधारे पाण्याखाली गेले असून शिंगणापूर बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलं आहे. गडहिंग्लज इथल्या पर्यायी पुलाचा भाग खचल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सांगली शहरासह शिराळा, वाळवा आणि मिररस तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्यानं पाणी पातळीत वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. वरंद घाटात दरड कोसळल्यानं महाड भोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट 6 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच रात्रीच्या वेळेस पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड शहरातल्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. प्रशासनानं नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल अर्थात NDRFचं 26 जणांचं पथक आधीच चिपळूणमध्ये दाखल झालं आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात काल मोठी दरड कोसळली त्यामुळे महामार्गावर काही भागात एकेरी वाहतूक सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालही कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरूच होती. तळेरे, गगनपावडा, कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटात काल दुपारी दरड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. कुडाळ तालुक्यात अकेरी गावात एका शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. धुळे शहरासह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातून तापी पाणीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुलवाडे मध्यम प्रकल्पाची पातळी वाढत असून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसामुळे मालेगाव शहरातील घर कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणात पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

0: धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसंच शेळगाव प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातले उघडे किंवा नादुरुस्त मॅनहोल्स, साचलेलं पाणी आणि त्यातून बालकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातल्या सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि संबंधित स्थानिक प्रशासनाला तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पाऊस सक्रिय झाल्यानं आता राज्यातल्या शेतकऱ्यांचीही लगबग वाढली असून पावसाला उशीर झाल्यानं खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगानं जाणून घेऊया रत्नागिरी जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
1: रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून 6 जूनला दाखल झाला आणि 3-4 दिवसातच ओसरला. त्यानंतर त्याने थेट 10-12 दिवसांची दडी मारली. त्यामुळे पाणी टंचाई आणि शेतीची कामं या दृष्टीने अत्यंत चिंतेचं वातावरण तयार झालं होतं. मात्र आता गेला आठवडाभर सतत कोसळत असलेल्या पावसामुळे चित्र पूर्ण पालटलंय. सर्व तालुक्यांमधल्या महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी या कालावधीत लक्षणीयरित्या वाढली आहे. 1 जून ते 3 जुलै या कालावधीत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 22% पाऊस झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत 31% पाऊस झाला होता. मधल्या काळात पाऊस न पडल्यामुळे भातशेतीची कामं रखडली होती, मात्र आता त्यांनी पुन्हा वेग घेतलाय. काही ठिकाणी तर भाताची लावणीही झाली आहे. 30 जून पर्यंत सरासरीच्या 4% क्षेत्रावर भाताची तर सरासरीच्या 3% क्षेत्रावर नाचणीची लागवड झाली आहे. हे प्रमाण कमी असलं तरी पावसाचा सध्याचा जोर पाहता ही कामं लवकरच पूर्ण होतील. शेतकऱ्यांना वेळेवर आणि मुबलक प्रमाणात रासायनिक खतं उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केलंय. खतांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचं कृषी विभागाने सांगितलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं काल सरकारच्या वतीनं विधानसभेत स्पष्ट करण्यात आलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंक मध्ये लहान मुलांसाठी अयोग्य अशी काही घातक रसायनं आढळून आली आहेत, त्यामुळं शाळांच्या आसपासच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी काल विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. पुणे शहरात अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भूमिगत दुहेरी वीज वाहिन्या उभारण्यासह नवीन उपकेंद्र उभारण्याचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहितीही बोर्डीकर यांनी काल विधानसभेत दिली. याबाबत भीमराव तापकीर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्या बोलत होत्या. अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अर्थात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यात यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि सननियंत्रण समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेल आणि उपाहार चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. नांदेड जिल्ह्यातल्या 2 शाळांमधून पोषण आहारासाठी वितरित केलेला सुमारे 2,34,000 रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. नाशिक विभागामध्ये 2 दिवसात 20 हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले असून परवाना नसलेल्या 4 आस्थापना तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 10 मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये 7 खवा नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून 93 किलो साठा नष्ट करण्यात आला. श्रीराम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. क्रिकेट

0: भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातला दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेस्टरले स्ट्रीट इथं पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये दुसरा T20 सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: सूर्याने तोंडावरचं अंथरुण दूर केलंय. क्षितिजावर पसरलीये सुंदरशी चादर. दूर एका वासुदेवाचा गजर. ओव्यांचे सूर जात्यावर. पक्षी गातात सुंदर गाणी. तुमची नाही, माझी नाही, आपणा सर्वांची आकाशवाणी. अमरावती आकाशवाणी.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: जाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खरं तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.

0: आणि हा आवाज. गेल्या 75 वर्षापासून आपल्या मनात रुंजी घालतोय. ऐकत रहा अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर.
1: परेशान हो गया.

0: ही कुठली स्टाईल? बिडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते, सकाळचे 7:25 झाली आहेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनापासून स्वागत करते. मंडळी, आज शेती क्षेत्रात हवामान बदल, उत्पादन खर्च आणि स्पर्धात्मक बाजारपेठ यांच्यासारखी अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर संशोधन, नवतंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीसाठी महाबीज कोणती पावलं उचलत आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सर, 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खर तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
1: निश्चितपणे, जेव्हा 1976 ला महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमिन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये वीज उत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा वीज उत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
0: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे. तर ही सगळी दर्जेदार जे आहे, तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता,
1: ते अत्यंत महत्वाचा. बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास

0: होता, त्यामुळं इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजेत, कारण महाबीज जेव्हा बीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाणाची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते. आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजेत की राज्यभरामध्ये आमचे जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहेत.
1: बरं, 23 प्रक्रिया केंद्र
0: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात. आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी, ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे, आणि अतिशय अद्यावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
1: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. आपण बघतोय की आता बदलतं हवामान हे एक संपूर्ण जगासमोर एक आव्हान आहे, आणि शेतकऱ्यांना तर त्याचा जास्त परिणाम भासतो. तर बदलतं हवामान आहे, तसंच बदलत्या गरजा देखील आहेत शेतकऱ्यांच्या. तर हे सगळं लक्षात घेऊन आपण काय नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत?
0: नाही, आपण सर्वांना माहित आहे, आता अल निनोचा इफेक्ट आपण वर्तमानपत्रातून वाचतोय, सर्व पर्यावरण तज्ञ इशारा देत आहेत. आता ह्या वर्षीचं तर एक इशारा आहे, परंतु भविष्यामध्ये असे अनेक प्रकारचे अडथळे म्हणा किंवा स्पीड ब्रेकर म्हणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूनं हे अडथळे आहेत, दुसऱ्या बाजूनं वाढती लोकसंख्या आहे, तिसऱ्या बाजूनं मागणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची येत आहे, आणि त्याचबरोबर अन्नधान्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुद्धा बऱ्याच ठिकाणी डिटोरिएट होत असल्याची चर्चा वैज्ञानिक लोक करत आहेत. कारण अनेक आजार बळावलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर, मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा वापर, यामुळं जे काय आता रिसर्च पेपर पब्लिश होतात, कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एका बाजूनं आपण शेतीतील उत्पादकता वाढवत असताना त्या उत्पादकतेची क्वालिटी सुद्धा आता तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि भावी पिढी जी आहे, विशेषतः विद्यार्थी, यांच्यासाठी सकस आहार निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचं उत्पादकता निर्माण केली पाहिजेत, आणि सकस आहार त्याच्यातून कसा निर्माण झाला पाहिजेत, आणि ते करण्यासाठी बियाण्याच्या पातळीवरच काय काय आपल्याला सुधारणा करता येतील, आणि चांगल्या बियाण्याच्या माध्यमातून हाय क्वालिटी प्रोडक्शन कसं शेतीमध्ये तयार करता येईल, याचा सुद्धा आम्ही विचार करतोय. आमच्या सर्व जनरल मॅनेजर सोबत यांच्याबद्दल आमची चर्चा झालेली आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांचं आम्ही मार्गदर्शन घेतोय, शासनाचं मार्गदर्शन घेतोय, आणि सुदैवानं शासन, केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत शेती उत्पादकता आणि शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यामध्ये महामंडळ एक घटक म्हणून प्रामाणिकपणे आणि सातत्यानं काम करणार आहे, याची मात्र मी खात्री देतो.
1: सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये महाबीजचं खूप मोठं त्याला सहकार्य आहे म्हणा, किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सहभाग आहे, तर तो कशा पद्धतीचा आहे?
0: नाही, याला पोखरा असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं. पोखरांच्या माध्यमातून सुद्धा शासनाने आपल्या काही 21 जिल्ह्यामध्ये त्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये, आणि त्याच्यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने काही पावलं उचललेली आहेत. तो विशेषतः पर्यावरणाशी संबंधित आहेत. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत, त्या ठिकाणी पर्यावरणावर मात करून जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल याच्या संदर्भामध्ये पोखरा काम करत आहे. आणि त्याच्यासोबत आमचा MOU झालेला आहे, सामंजस्य करार बियाणे महामंडळाने केलेला आहे, आणि त्या माध्यमातून बियाणे असतील किंवा कीटकनाशक सारखे आपले जे कृषी विभागामार्फत जे बुरशीनाशक आहे जे बियाण्याच्या प्रक्रियेसाठी वापरले जातात, किंवा ट्रायकोडर्मा आहे, अजोटोबॅक्टर्स आहेत, असे जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट महाबीजच्या माध्यमातून आम्ही पोखराच्या योजनेतून शेतकऱ्यांना पोहोचवतो. आणि मॅक्झिमम त्यांच्या जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये काम आहे त्या ठिकाणी, म्हणजे हजारो महिलांना, ज्या महिला शेतकरी भगिनी आहेत काम करतात, त्यांचे गट तयार केलेले आहेत, आणि त्यांना पोखराच्या माध्यमातून जे काही सबसिडी दिली जाते, जे काही बायोफर्टिलायझर दिलं जातं, बी बियाणे दिले जातं, ते देण्यासंदर्भामध्ये महामंडळ त्यांच्या सोबतीनं हातात हात घालून काम करत आहे.
1: बरोबर आहे सर. आताच तुम्ही उल्लेख केला की महिलांच्या बचत गटांचा, महिलांचे बचत गट आहेत, तसंच FPOs आहेत किंवा युवा उद्योजक आहेत ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर ह्या सगळ्यांसाठी काय आपण सांगू शकता की काय काय आपण योजना राबवू शकता?
0: नाही, आता या संदर्भामध्ये आम्ही मागच्या 2 महिन्यापासून चर्चा सुरू केलेली आहे. कारण आतापर्यंत मी आता CEO जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी असताना बघितलंय, महिला बचत गट खूप प्रभावीपणे काम करत आहेत. आमच्या आता महामंडळाचं कामकाज त्यांच्याकडे कसं सोपवता येईल याच्या संदर्भात आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे. युवा वर्ग

0: सुद्धा आता कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. शेतकऱ्यांचे जे गट आहेत त्या गटाच्या माध्यमातून आता मला आपल्याला सांगितलं पाहिजे सर्वांना, विदर्भामध्ये विशेषतः अमरावती विभागामध्ये शेतकऱ्यांचे फार्मर्स ग्रुप तयार झालेले आहेत आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत सामंजस्य करार झालेला आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी बियाण्याच्या उत्पादनापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे आणि हे जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत आम्ही आता टायअप केलेलं आहे आणि हे जे तिन्ही घटक आहेत महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना, युवाच्या माध्यमातून ह्या उद्योगामध्ये युवकांना आणि जे शेतकऱ्यांचे गट तयार होतात फार्मर्स ग्रुप तयार होतात त्यांना सुद्धा प्रेरणा देऊन त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना या प्रभावामध्ये आणलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल, मोठ्या प्रमाणामध्ये महामंडळ शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि विशेषतः महिला ह्या अतिशय कार्यक्षमपणे काम करतात. बचत गटामध्ये मी फार जवळून पाहिलेलं आहे आणि अनेक महिला माता भगिनी शेतात काम करतात तर त्यांच्यापर्यंत महामंडळ जर पोहोचायचं असेल तर आम्हाला बचत गटाकडे जावं लागणार आहे आणि ते निश्चित येत्या काळात तुम्हाला दिसेल की आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा महामंडळ काम करत आहे.
1: अरे वा, खूपच चांगलं, कारण आपण म्हणतो की 50% महिला आज देशात आहेत
0: आणि
1: त्यांची जी कार्यक्षमता आहे त्याचा आपण नक्कीच उपयोग केला पाहिजे. तुम्ही काय सांगाल की विकसित महाराष्ट्र या दृष्टीने महाबीजचं सध्या काय काम चालू आहे आणि एकूणच तुम्ही आपल्या सगळे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना काय आवाहन कराल?
0: निश्चितपणे माझं सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनम्र विनंती आहे की आपण महाबीजचे जे काही प्रॉडक्ट आहेत, मग बी बियाणे असतील, बायो फर्टिलायझर्स असतील, रोप असतील, या सगळ्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या. कारण जेव्हा एखादं नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा शासन सर्वतोपरी आपणा सर्वांना मदत करते, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच मदत करतं. मग जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायची आहे तेव्हा शासन अंगीकृत असलेल्या महामंडळाचं जे काही प्रॉडक्ट आहेत, कारण मी अत्यंत नम्रपणे सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की महामंडळ बियाणे तयार करत असताना डोळ्यात तेल घालून बियाणे तयार करतं. जे प्रॉडक्ट तयार करतं ते शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार केलेलं असतं आणि त्यानंतर सरते शेवटी त्याची किंमत ही अतिशय वाजवी ठेवलेली असते. तुम्ही या वेळेच्या सीझनमध्ये जरी बघितलं, उदाहरणादाखल सोयाबीनचं जर बियाणे बघितलं तर इतर कंपन्याचे सगळे बियाणे हे 110, 120, 125, 150 पर्यंत आहेत दर, आमचे फक्त 90 रुपये आहेत. इतका फरक आम्ही ठेवलेला आहे कारण महामंडळासोबत शासनाचा अंगीकृत उपक्रम असल्यामुळं, पुरस्कृत उपक्रम असल्यामुळं शेतकऱ्याचं हित याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा बाजारामध्ये जेव्हा या बियाणे असतील किंवा अलाइड प्रॉडक्ट असतील हे खरेदी करत असताना महामंडळाच्याच उत्पादकतेला प्राधान्य द्या आणि डोळे झाकून निश्चितपणे तुम्ही हे खरेदी करा. तुम्हाला कुठलीही त्याच्यामध्ये अडचण येणार नाहीये आणि येत्या या खरीप हंगामासाठी मी समस्त शेतकरी बांधवांना महामंडळाच्या वतीने, माझ्या वतीने मनापासून आपलं शुभेच्छा देतो. येणारा हंगाम जरी काही अडचणी असल्या तरी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, महामंडळ आपल्या सोबतीला आहे. त्यामुळे कुठेही खचून न जाता, उदास न होता, संकट हे येणारेच असतात, संकटावर मात करण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजेत. त्यामुळं आपण महामंडळ आपल्या सोबत आहे, मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.
1: मनपूर्वक धन्यवाद सर. आपण अगदी जाता जाता अतिशय प्रेरणादायी असा संदेश आमच्या सगळ्यांना दिलेला आहे. आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं. आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले खूप खूप
0: धन्यवाद,
1: मनापासून आभार. श्रोते हो, आजच्या भागातून महाबीज हे केवळ बियाणे उत्पादनापुरते मर्यादित नसून संशोधन, टिश्यू कल्चर, जैविक खते, जैविक बुरशीनाशके आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याचं कार्य करत असल्याचं आपल्याला स्पष्ट झालंय. सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश करताना महाबीजने गुणवत्ता, विश्वास, नवकल्पना आणि शेतकरी सक्षमीकरणाचा ध्यास कायम ठेवला आहे. आगामी काळातही ही संस्था महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीची विश्वासार्ह भागीदार राहील असा विश्वास वाटतो. या भागातही आपल्याला मार्गदर्शन करत होते महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर, आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व बंधू भगिनींना केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिल खुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: ताई,
0: हे
1: बघ,
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
1: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
2: आय नो ना.
1: RBI सांगते,
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूया मिश्र संगीत.

श्रोतेहो, आताच आपण सरफरोश ह्या चित्रपटातली ही गझल ऐकलीत. जगजीत सिंग यांचा स्वर होता, निदा फाजली यांची शब्दरचना आणि संगीत जतीन ललित.

श्रोते हो, आताच आपण सिर्फ तुम या चित्रपटातली ही कव्वाली ऐकलीत. अमीन सबरी आणि फरीद सबरी यांचा स्वर होता, समीर यांची शब्दरचना होती. श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 8 वाजता आहेत, थोड्याच वेळात ऐकूया समाचार प्रभात. त्यानंतर 8 वाजता मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तसेच 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी पुणे केंद्र राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए महम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जात आहेत. राजस्थानमधील जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येईल. या टर्मिनलसाठी 480 कोटी रुपये खर्च आला असून वार्षिक 20,00,000 प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. जोधपूरमधील उडान योजनेचं अनावरणही त्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर बलोत्रा इथे त्यांच्या हस्ते सुमारे 1,00,000 कोटींहून अधिक विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान गुजरातमध्ये साणंदला जाऊन तिथे उभारण्यात आलेल्या सीजी सेमीच्या आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट या सुविधेचं उद्घाटन करतील. भारताच्या सेमी कंडक्टर निर्मितीच्या प्रवासातील हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. इंडिया सेमी कंडक्टर अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या पहिल्या 4 प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. 6 जुलै ते 11 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया प्रजासत्ताक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान या देशांना भेट देणार आहेत. गेल्या 4 दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा न्यूझीलंडचा हा पहिलाच शासकीय दौरा असेल. फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि फ्रान्सचे अर्थमंत्री रोलॉ लस्क्युअर यांच्यासह भारत फ्रान्स आर्थिक आणि वित्तीय परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं. भारतातील आर्थिक विकासासाठी फ्रेंच विकास महामंडळानं केलेल्या कार्याची उभय नेत्यांनी प्रशंसा केली. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं बोर्ड ऑफ ट्रेडच्या बैठकीत सांगितलं. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वस्तूंची निर्यात सुमारे 440 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 530 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल तर सेवांची निर्यात साधारणपणे 421 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 470 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल असं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातच वार्षिक निर्यातीपैकी जवळपास 15% निर्यात नोंदवली गेली आहे तर आयात शुल्क रचनेतील बदल माल वाहतुकीतील अडथळे आणि जागतिक मागणीत मंदी असूनही भारतानं 2025-26 या आर्थिक वर्षात 863 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात करून 4.6% वाढ नोंदवली असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी निर्यात वाढीला गती देण्यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन परिषद उद्योग संघटना आणि निर्यातदार यांच्यासाठी 7 सूत्री कृती आराखडा मांडला. देशातील काही भागांमध्ये एल निन्योमुळे झालेल्या अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि त्याच्या परिणामांचा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल संयुक्त आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृह सचिव आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिवांसह

इतर विविध मंत्रालयांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत कोणत्या पिकांची पेरणी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारांशी योग्य समन्वय साधण्याच्या सूचना शहा यांनी यावेळी केल्या. तसंच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देशातील सर्व जलाशयांच्या पाणी पातळीवर सतत देखरेख ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयातुल्ला सय्यद अली खोमेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या 6 दिवसांच्या कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होत आहे. यासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गारिटा उपस्थित राहणार आहेत. भारत सरकार आणि जनतेच्या वतीनं आम्ही खोमेनी यांना आदरांजली वाहिली, तसंच अलीकडील संघर्षात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या, असं मार्गारिटा यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री आणि वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेलं आणि उपहारगृह चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला. 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलचं मिश्रण असलेल्या E20 इंधनामुळे वाहनांच्या चलनक्षमतेत घट होत असल्याबाबत समाज माध्यमांवर फिरणारे संदेश दिशाभूल करणारे आहेत, असं स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आलं आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, डेहराडून येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या सहकार्यानं घेतलेल्या व्यापक क्षेत्रीय चाचण्यांनुसार या इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेवर कोणताही लक्षणीय नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. चारचाकी वाहनांच्या 40,000 किलोमीटर आणि दुचाकी वाहनांच्या 20,000 किलोमीटर अंतरावर या चाचण्या घेण्यात आल्या. आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रीय परिषदेच्या कार्यकारी समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत आयुर्वेद शिक्षण, संशोधन, वैज्ञानिक संवाद आणि डिजिटल प्रशासन यांना चालना देण्याच्या उद्देशानं 3 प्रमुख उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान स्थित आणि बंदी घालण्यात आलेल्या जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 8 जणांना अटक केली. गुजरात आणि मध्य प्रदेशात एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ही अटक करण्यात आली. गुजरात एटीएसच्या सूत्रांनुसार अटक करण्यात आलेले आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी सूत्रांशी संपर्कात होते. या मोहिमेदरम्यान आरोपींकडून आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या, तसंच पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याचं आढळून आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिफा विश्वचषकाच्या अमेरिकेतील मायामी गार्डन्स इथं सुरू असलेल्या राऊंड ऑफ 32 मध्ये चुरशीच्या सामन्यात अर्जेंटिनानं काबो वर्दे संघाचा 3-2 असा पराभव करत राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. अर्जेंटिनाचा आघाडीचा खेळाडू लियोनेल मेसीनं या स्पर्धेतील आपला 7वा आणि 6 स्पर्धांमधील 30व्या सामन्यातला 20वा गोल नोंदवला. याआधीच्या एका झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव करून इजिप्तनं राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. 92 वर्षांच्या इतिहासात विश्वचषकाच्या बाद फेरीत आपला पहिला विजय नोंदवत इजिप्तनं इतिहास रचला. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मॅन्चेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा, तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले आणि बंधारे भरून वाहू लागल्यामुळं, तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. आजही

मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं पालघर ठाणेसह काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए मोहम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेटी संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: न्यूज ऑन AI श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: निसर्ग मानवास देईल भरभरून तरी मानवाची शमेना तहान। निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा। आकाशवाणी अमरावती तर्फे

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम आणि 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 8:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत स्मृतीगाथा, आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम.
1: आकाशवाणीच्या वैभवशाली 90 वर्षांच्या परंपरेची वाटचाल. कार्यक्रम स्मृतीगाथा स्मृतीगाथा स्मृतीगाथा.
0: श्रोते हो, नमस्कार. आजच्या स्मृतीगाथा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. मी आपली रेडिओ मैत्रीण प्रज्ञा इंगोले. श्रोते हो, आकाशवाणी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून शिक्षण, कृषी, संस्कृती, समाज जागृती आणि माहिती प्रसार यांचे प्रभावी माध्यम आहे. अनेक दशकापासून ती देशाच्या विकासात आणि जनजागृतीत महत्वाची भूमिका बजावत आहेत. भारतातील जनतेच्या मनाशी नाते जोडणारे सर्वात प्रभावी आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे आकाशवाणी. स्टुडिओ रेडिओ प्रसारणाच्या या राष्ट्रीय सेवेने माहिती, शिक्षण, संस्कृती आणि मनोरंजन यांचा अखंड प्रवाह गेली अनेक दशके देशभर पोहोचवला आहे.

श्रोतेहो, आज 4 जुलै आंतरराष्ट्रीय सहकार दिन आहे. भारतातील सहकार चळवळीच्या विकासात आकाशवाणीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सहकार हा ग्रामीण विकास, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक प्रगतीचा पाया मानला जातो. या सहकार तत्वज्ञानाचा प्रसार जनसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणीने प्रभावी माध्यम म्हणून कार्य केले आहे. आकाशवाणीच्या विविध कार्यक्रमांद्वारे सहकारी संस्था, पतसंस्था, दूध संघ, साखर कारखाने, कृषी उत्पन्न संघटना आणि महिला बचत गट यांच्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाते. सहकार क्षेत्रातील यशस्वी उपक्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकरी आणि नागरिकांपर्यंत पोहोचवून जनजागृती केली जाते. विशेषतः ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून आर्थिक विकास कसा साधता येतो, सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व काय आहे आणि सहकारी संस्थांमुळे रोजगार निर्मिती आणि स्वावलंबन कसे वाढते याबाबत आकाशवाणीने सातत्याने मार्गदर्शन केले आहे. कृषीविषयक कार्यक्रम, चर्चासत्रे, मुलाखती आणि यशोगाथांच्या माध्यमातून सहकार चळवळीला बळकटी मिळाली आहे. श्रोतेहो, महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने, दुग्ध व्यवसाय, नागरी सहकारी बँका आणि महिला स्वयं सहाय्यता गट यांच्या यशस्वी कार्य

यांचा परिचय आकाशवाणीने समाजाला करून दिला। त्यामुळे अनेकांनी सहकार क्षेत्राकडे विकासाचे प्रभावी साधन म्हणून पाहण्यास सुरुवात केली। सहकार सप्ताह, राष्ट्रीय सहकार दिन आणि विविध सहकारी उपक्रमांच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम प्रसारित करून आकाशवाणीने सहकाराची मूल्ये, परस्पर मदत, लोकशाही व्यवस्थापन, समानता आणि सामूहिक विकास समाजात रुजवण्याचे कार्य केले आहे। श्रोतेहो, आजही आकाशवाणी सहकार क्षेत्रातील नवकल्पना, यशस्वी प्रयोग आणि शासनाच्या धोरणांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत आहे। त्यामुळे सहकार चळवळीच्या विस्तारात आणि ग्रामीण भारताच्या विकासात आकाशवाणीचे योगदान अत्यंत मोलाचे आणि प्रेरणादायी आहे।

श्रोतेहो, यावर्षी आकाशवाणीच्या प्रवासाला 90 वर्ष पूर्ण होत असून हा भारतीय प्रसारण क्षेत्रातील अभिमानाचा आणि ऐतिहासिक टप्पा आहे. श्रोतेहो, 1936 मध्ये ऑल इंडिया रेडिओची स्थापना झाली. पुढे 1957 मध्ये या संस्थेला आकाशवाणी हे सुंदर भारतीय नाव प्राप्त झाले. ग्रामीण भागापासून महानगरापर्यंत, शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यापर्यंत, कलाकारापासून सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक घटकाशी आकाशवाणीने संवाद साधला आहे. स्वातंत्र्य लढा, राष्ट्रनिर्माण, सामाजिक परिवर्तन आणि आधुनिक भारताचा विकास याचा साक्षीदार म्हणून आकाशवाणीने महत्वाची भूमिका बजावली आहे. आकाशवाणीच्या प्रसारणाची वैशिष्ट्य म्हणजे विश्वासार्ह वृत्तसेवा, शैक्षणिक कार्यक्रम, कृषी मार्गदर्शन, आरोग्यविषयक माहिती, साहित्यिक कार्यक्रम, लोकसेवा, शास्त्रीय संगीत आणि विविध भारतीसारखे लोकप्रिय मनोरंजक कार्यक्रम. श्रोतेहो, अनेक नामवंत कलाकार, साहित्यिक, संगीतकार आणि विचारवंत यांना आकाशवाणीने देशभरातील श्रोत्यांपर्यंत पोहोचवले आहे. डिजिटल युगातही आकाशवाणीने स्वतःला काळानुरूप बदलले आहे. FM रेडिओ, ऑनलाईन स्ट्रीमिंग, मोबाईल ॲप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ती नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. पारंपरिक मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही आकाशवाणीची मोठी जमेची बाजू आहे. आकाशवाणी ही केवळ प्रसारण संस्था नसून भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रवासाची साक्षीदार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील जनजागृती असो, स्वातंत्र्यानंतरचे राष्ट्रनिर्माण असो किंवा आधुनिक भारताच्या विकासाचा प्रवास असो, प्रत्येक टप्प्यावर आकाशवाणीने आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे हे माध्यम लाखो श्रोत्यांसाठी माहितीचे आणि प्रेरणेचे महत्त्वाचे साधन ठरले आहे. आकाशवाणीच्या वृत्तसेवेने नेहमीच विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ माहिती जनतेपर्यंत पोहोचवली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, निवडणुका, आपत्ती व्यवस्थापन, शासकीय योजना आणि सार्वजनिक हिताच्या सूचना यांचे अचूक

प्रसारण करून जनतेचा विश्वास आकाशवाणीने संपादन केला आहे. श्रोतेहो, प्रत्येक संकट काळात आणि नुकत्याच आलेल्या कोरोना काळात तर आकाशवाणी हे जनतेसाठी सर्वात विश्वासार्ह माध्यम ठरले आहे. शैक्षणिक क्षेत्रातही आकाशवाणीचे योगदान खूप मोठे आहे. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम, तज्ज्ञांची व्याख्याने, करिअर मार्गदर्शन आणि विविध विषयांवरील माहितीपूर्ण कार्यक्रमांनी ज्ञानाचा प्रसार केला. कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना आधुनिक शेती, हवामान, पीक व्यवस्थापन आणि शासकीय योजनांची माहिती देऊन उत्पादन वाढीस हातभार लावला आहे. तर या आकाशवाणीनेच भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन हे आकाशवाणीचे आणखी एक महत्त्वाचे कार्य आहे. शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, नाट्य, साहित्य, काव्यवाचन आणि लोककला यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आकाशवाणीने अनेक कलाकार घडवले. अनेक दिग्गज गायक, वादक, साहित्यिक आणि अभिनेते यांचा आवाज प्रथम आकाशवाणीच्या माध्यमातूनच घराघरात पोहोचवला. श्रोतेहो, मनोरंजन क्षेत्रात विविध भारतीसारख्या लोकप्रिय सेवांनी श्रोत्यांची मने जिंकली आहे. गाणी, नभोनाट्य, मुलाखती, विनोदी कार्यक्रम आणि विशेष मालिका यामुळे रेडिओ हा प्रत्येक कुटुंबाचा सदस्य बनला आहे. श्रोतेहो, काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, परंतु आकाशवाणीचे आकर्षण कायम राहिले. आजच्या डिजिटल युगात आकाशवाणीने FM, डिजिटल रेडिओ, मोबाईल ॲप्स आणि ऑनलाईन प्रसारणाचा स्वीकार करून नव्या पिढीशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि दर्जेदार आशय यामुळे आकाशवाणीचे महत्त्व अधिक वाढले आहे. आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजे हा केवळ एका संस्थेचा इतिहास नव्हे तर भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकशाही विकासाचा प्रवास आहे. जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे, माहितीचा विश्वासार्ह स्रोत ठरणारे आणि संस्कृतीचे जतन करणारे हे माध्यम आगामी काळातही समाजाला दिशा देत राहील. आकाशवाणीचा हा गौरवशाली प्रवास प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. श्रोतेहो, भविष्यातही हे माध्यम नव्या उमेदीने जनतेच्या सेवेत कार्यरत राहील. 90 वर्षे जनसेवेची, 90 वर्षे विश्वासाची आकाशवाणी बनली ओळख भारताच्या संस्कृतीची. स्वरातून जोडले नाते गावागावाशी ही गौरवगाथा लिहिली जनतेच्या सेवेसाठी.

0: श्रोतेहो, याबरोबरच आजच्या स्मृतिगाथा या कार्यक्रमातून मी आपली रेडिओ मैत्रीण प्रज्ञा इंगोले सर्व रसिक श्रोत्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया आणखी काही माहितीसह आणि कार्यक्रमांसोबत. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या वैभवशाली 90 वर्षांच्या परंपरेची वाटचाल. कार्यक्रम स्मृतिगाथा स्मृतिगाथा स्मृतिगाथा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोत्या, सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: आहे एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा या कमर्शियल ब्रेक नंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्सवर. अमरावती आकाशवाणी केंद्र.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टिकम.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविध गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
4: रसिक हो, ज्ञानामृत या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन प्रज्ञा इंगोले यांचं आहे. तर या कार्यक्रमाचे सादर करते भैयालाल टेकाम.
0: श्रोतेहो, आजच्या ज्ञानामृत या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण प्रज्ञा इंगोले सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते.

श्रोतेहो, संत तुकारामांच्या अनेक अभंगांपैकी या एका अभंगातील पंक्ती, याचा भावार्थ म्हणजे वृक्षवेली प्राणी आम्हाला खूप प्रिय आहेत, पक्ष्यांचेही सुमधुर स्वर कानी पडतात. या अभंगातील पंक्ती आपल्याला वृक्ष, वेली, पक्षी, प्राणी यांच्या अगदी जवळ नेतात. या अर्थाने आपल्याला प्रिय असणाऱ्या या वृक्षवेलींची आणि पक्षी प्राण्यांची जपणूक आपल्यालाच करायची आहे. परंतु श्रोतेहो, शहरीकरणाच्या आणि औद्योगिक विकासाच्या नावाखाली सातत्याने तसेच निर्दयीपणे होणाऱ्या जंगलतोडीच्या वाढत्या समस्येबरोबरच ह्या वृक्षवेली, पक्षी, प्राण्यांच्याही आयुष्य धोक्यात येत आहे. भारतीय वनविभागाच्या म्हणण्यानुसार पडलेल्या प्रत्येक झाडामुळे निर्माण होणारा तोटा भरून काढायचा असेल तर किमान 10 झाडांची रोपे लावणे गरजेचे आहे. श्रोतेहो, आपल्या सर्वांना हे माहीत आहे की वने आपल्याला पर्यावरणीय संतुलन राखण्यास आणि कार्बनचा ठसा कमी करण्यास मदत करतात. तर हे कितीतरी हेक्टर जंगले प्रत्येक मिलीसेकंदाला तोडली किंवा जाळली जातात हे अकल्पनीय आहे, नाही का? श्रोतेहो, झाडे आणि जंगल नसलेल्या जगातही आपण अस्तित्वात राहू शकतो का? असा प्रश्न जर आपण स्वतःला केला तर उत्तर नक्की मिळेल. श्रोतेहो, हे सर्व सांगण्यामागचं कारण 1 ते 7 जुलै दरम्यान आपण वन महोत्सव सप्ताह साजरा करत आहोत. वृक्षांचे महत्व लक्षात घेता वृक्ष लागवडीची खऱ्या अर्थाने ओळख ही 1 जुलै 1947 मध्ये झाली. वृक्षारोपणाची पहिली मोहीम ही अब्दुल कलाम आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत दिल्ली इथं पार पडली. यानंतर वन संवर्धन आणि जंगलतोडीच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती करण्यासाठी 1 जुलै 1950 मध्ये भारताचे केंद्रीय कृषी आणि अन्न मंत्री डॉक्टर के एम मुन्शी यांनी संपूर्ण भारतात वन महोत्सवाची संकल्पना उदयास आणली. डॉक्टर मुन्शी यांना हा कार्यक्रम केवळ वृक्षारोपण मोहीम म्हणून नव्हे तर उत्सव म्हणून समजावा अशी इच्छा होती. भारतात पावसाळ्याच्या सुरुवातीला साधारणतः जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा उत्सव आयोजित करण्याचा कार्यक्रम योजला जातो. या वन महोत्सवाच्या काळात झाडे लावण्यामुळे पर्यायी इंधन प्रदान करणे, अन्नधान्याच्या संसाधनाचे उत्पादन वाढवणे, शेती क्षेत्राभोवती निवारा पट्टे तयार करणे, अन्नधान्याच्या संसाधनाचे उत्पादन वाढवणे, शेती क्षेत्राभोवती निवारा पट्टे तयार करणे, उत्पादकता वाढवणे, गुरांना अन्न पुरवणे, सावली आणि सजावट सुशोभन करणे, मातीची आणि जमिनीची धूप थांबवणे असे विविध उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होते. शिवाय ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड हा एक उत्तम मार्ग आहे. श्रोतेहो, हवामान बदलाची सर्वात मोठी समस्या ही या वृक्षतोडीने निर्माण होऊ शकते. जर वेळीच योग्य त्या उपाययोजना राबवल्या नाहीत तर म्हणून बराच उशीर होण्यापूर्वी या समस्येवर लक्ष केंद्रित करणे खूप आवश्यक आहे. वनमहोत्सव वृक्षांची घटती संख्या कमी करण्यास तसेच पर्यावरणात योग्य समतोल घडवून आणण्यास मदत करेल. साधारणतः वनमहोत्सवाअंतर्गत स्थानिक परिस्थिती लक्षात घेता मूळ झाडांची लागवड केली जाते, कारण या मूळ झाडांमध्ये त्या स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता चांगल्या प्रकारे असते. शिवाय या मूळ वृक्षांचा जगण्याचा दर खूप जास्त असतो. वनमहोत्सव म्हणजे जीवनाचा एक सण आहे, म्हणून भारताचा

एक सुजाण नागरिक या नात्याने प्रत्येकाने वृक्षारोपण आणि संवर्धन करून हा उत्सव साजरा करण्याचा संकल्प करावा. वृक्ष लागवडीचे लक्ष्य साध्य करायचे असेल तर लाखोने नव्हे तर कोटींनी वृक्षारोपण करावे लागेल. ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. श्रोतेहो, कोटींनी वृक्षारोपण करण्याच्या या मिशनकडे एक इव्हेंट म्हणून बघता, यावर्षी 1 ते 7 जुलै हा वृक्षारोपण सप्ताह म्हणून साजरा करूया आणि पुढील येत्या वर्षात तो पंधरवडा म्हणून साजरा करत आपल्या वसुंधरेला हिरवा शालू पांघरून गतवैभव प्राप्त करून देण्याची आपली वैयक्तिक जबाबदारी प्रत्येकाने पार पाडूया. या आपल्या सकारात्मक प्रतिसादातूनच एकेकाळचा हिरवाईने नटलेला भारत पुन्हा उभा राहील.

शोधो याच आठवड्यात आपण सहकार सप्ताह सुद्धा साजरा करत आहोत. सहकार सप्ताह हा सहकारी चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण विकास, आर्थिक समावेशन आणि सामाजिक आर्थिक सक्षमीकरण यामध्ये सहकारी संस्थांच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यासाठी समर्पित असलेला एक देशव्यापी उत्सव आहे. या आठवड्यात सहकारी भावना दृढ करणे, प्रशासनात सुधारणा करणे आणि सहकारी संस्थांना आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेशी सुसंगत होण्यास मदत करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. श्रोते हो, एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक हे सहकाराचे तत्व जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा आधार बनले आहे. या सहकार तत्वज्ञानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी आंतरराष्ट्रीय सहकार दिन साजरा केला जातो. हा दिवस सहकार चळवळीचे महत्व अधोरेखित करण्याबरोबरच शाश्वत विकास, सामाजिक समता आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी सहकाराच्या योगदानाची जाणीव करून देतो. सहकार ही केवळ आर्थिक व्यवस्था नसून एक सामाजिक चळवळ आहे. परस्पर विश्वास, लोकशाही व्यवस्थापन, समानता, स्वयंसहाय्यता आणि सामूहिक जबाबदारी या मूल्यांवर सहकाराची उभारणी झालेली आहे. सहकारी संस्थांमधील प्रत्येक सदस्य हा मालक आणि ग्राहक दोन्ही असतो, त्यामुळे निर्णय प्रक्रियेत सर्वांना समान अधिकार मिळतो आणि विकासाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचतो. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय सहकार दिन साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे सहकारी संस्थांच्या कार्याचा गौरव करणे, सरकारच्या मूल्यांचा प्रसार करणे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासात सहकाराचे योगदान अधोरेखित करणे. श्रोतेहो, भारतात सहकार चळवळीला विशेष महत्व आहे. कृषी, दुग्धव्यवसाय, बँकिंग, गृहनिर्माण, ग्राहक सेवा, हस्तकला आणि लघुउद्योग अशा अनेक क्षेत्रात सहकारी संस्थांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, कामगार आणि लघु उद्योजक यांच्या आर्थिक सक्षमीकरणात सहकार क्षेत्रांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने, दूध संघ, नागरी सहकारी बँका आणि महिला बचत गट हे सहकाराच्या यशस्वीतेचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. श्रोतेहो, आजच्या जागतिकीकरणाच्या आणि स्पर्धेच्या युगातही सहकार चळवळ लोककेंद्रित विकासाचा प्रभावी पर्याय म्हणून समोर येत आहे. रोजगार निर्मिती, गरिबी निर्मूलन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकारी संस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिन आपल्याला एकत्रित प्रयत्नांची ताकद आणि सामूहिक विकासाचे महत्त्व शिकवतो. व्यक्तीच्या विकासाबरोबरच समाजाच्या विकासासाठी सहकार हीच खरी शक्ती आहे. त्यामुळे सहकाराची भावना अधिक दृढ करून सशक्त आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे ही काळाची गरज आहे. सहकार हा केवळ व्यवहार नाही तर तो विश्वास, एकता आणि विकासाचा मार्ग आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या निमित्ताने सहकाराच्या या महान तत्वज्ञानाचा स्वीकार करून समाज हितासाठी कार्य करण्याचा संकल्प आपण करूया. विना सहकार नाही उद्धार हा संदेश आत्मसात करून प्रत्येकाने सहकार चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी योगदान दिले पाहिजे. सहकाराच्या माध्यमातूनच समृद्ध, सक्षम आणि स्वावलंबी समाजाची निर्मिती होऊ शकते. तर श्रोतेहो, सहकाराची धरू कास, विकासाला मिळेल श्वास. एकेच्या बळावर पुढे जाऊ, समृद्ध महाराष्ट्र घडवू.

श्रोतेहो, आज आपण जाणून घेऊयात श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांच्याविषयी. त्यांचा जन्म 6 जुलै 1927 साली सांगली जिल्ह्यातील माडगूळ या गावचा. प्रतिभावंत साहित्यिक माडगूळकर घराण्याची धाकटी पाती व्यंकटेश माडगूळकर यांची जन्मशताब्दी नुकतीच सुरू झालेली आहे. श्रुती हो, त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्यावर एक दृष्टिक्षेप आपण टाकूया. मराठीत नवकथेचा आरंभ करणाऱ्या आघाडीच्या लेखकांपैकी एक म्हणजे व्यंकटेश माडगूळकर. ते 22 वर्षाचे असताना माणदेशी मातीचा अस्सल गाभा आणि गंध घेऊन लिहिलेली व्यक्तिचित्र ते लिहायला लागले. ही माणदेशी माणसे प्रसिद्ध होऊ लागली. तसंच सर्व मराठी वाचकांचं लक्ष या व्यक्तिचित्रांनी वेधून घेतलं. व्यक्तिचित्र किंवा माडगूळकरांच्या भाषेत ही शब्दचित्र असली तरी त्यांचा आकृतीबंध हा कथेचा आहे. माणसाच्या वाढदिवशी किंवा श्रद्धांजलीच्या दिवशी जसे परिचय वर्तमानपत्रात प्रसिद्ध होती तशी ही व्यक्तिचित्र नव्हती. ही व्यक्तिचित्र माणदेशी माणसांच्या सगळ्या अस्सल वैशिष्ट्यांसह जिवंत होऊन येतात. प्रवास वर्णन वगळता व्यंकटेश माडगूळकर यांचं समग्र साहित्य हे कथात्मक स्वरूपाचं आहे. त्यांच्या गावाकडच्या कथा तर कथा आहेतच, शिवाय व्यक्तिचित्र, कादंबरी, लेख, ललित लेख, जंगलाची वर्णनं या सगळ्यात कथा आहे. त्यांनी तारुण्यात कविताही लिहिल्या होत्या, पण त्यांचे मोठे भाऊ गदी माडगूळकर यांचा वारसा चालवणं इत्यादीला भरीस न पडता त्यांनी स्वतःची वाट चोखाडली. त्यांचे लेखन हे लिहिणं कमी आणि सांगणं जास्त. गावातल्या पिंपळाच्या पारावर बसून ऐकणाऱ्या लोकांना रंगवून गोष्टी सांगणारा एखादा शहाणा वृद्ध असतो, त्याप्रमाणे ते माडगूळकर मस्त रंगवत कथा सांगत जात. म्हणून त्यांचं कोणतंही लेखन वाचताना वाचक तल्लीन होऊन जातात. कथन करणं हे कथा या वाङ्मय प्रकाराचं वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य माडगूळकरांच्या एकूणच लेखनात पानोपानी आढळून येतं. माडगूळकर हे चित्रकारही होते. त्यांच्यातला चित्रकार आणि कथाकथनकार हे दोघेही त्यांच्या लेखनात अभिव्यक्त होतात. जंगलविषयक लेखन हे माडगूळकरांचं आणखी एक वैशिष्ट्य होय. बालपणापासूनच त्यांना रानावनात भटकण्याचा नाद होता. रानो माळ भटकणं, पक्ष्यांची अंडी गोळा करणं, स्वतःच्या बंदुकीनं शिकार करणं, प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणं, यातून त्यांनी अरण्यालाच नायकत्व भाल करून लेखन केलं. जंगल, जंगली प्राणी, जंगलातील माणसं, शिकारी, फासेपारदी हे त्यांच्या अरण्याविषयक लेखनात पदोपदी भेटतात. प्राण्यांच्या मनात शिरून ते काय विचार करत असतील ते माडगूळकरांनी नेमकेपणानं लिहिलंय. ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. बनगरवाडी, वावटळ, पुढचं पाऊल, कोवळं दिवस, करुणाष्टक आणि सत्तांतर ह्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. श्रोतेहो, त्यांनी नाटकीही लिहिली. तू वेडा कुंभार, सती, पती गेले ग काठेवाडी ही त्यातील काही विशेष उल्लेखनीय आहेत. कुणाचा कुणाला मेळ नाही आणि बिनबियांचे झाड ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्यही गाजली. त्यांनी लिहिलेल्या चित्रपटात पुढचं पाऊल, वंशाचा दिवा, जशास तसे, सांगते ऐका, रंगपंचमी ह्यांचा समावेश होतो. नागझिरा

पांढरी मेंढरे, हिरवी कुरणे, पांढऱ्यावर काळे, रानमेवा, चित्रे आणि चरित्रे ही त्यांची पुस्तके ललित गद्य ह्या प्रकारातली. श्रोतेहो, त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभले आहे. त्यात गावाकडल्या गोष्टी, काळी आई यासारखे कथासंग्रह, बनगरवाडी ही कादंबरी आणि सती ही नाट्यकृती यांचा समावेश आहे. सत्तांतरला तर 1983 साहित्य अकादमीचे पारितोषिक त्यांना प्राप्त झाले. 1983 आंबेजोगाई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देऊन त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव करण्यात आला. श्रोतेहो, माणसाची जशी घुसमट होते तशी ती प्राण्यांचीही होते, पण माणूस मात्र त्यांच्या जगण्याची दखल घेत नाही. घुसमटीची तर नाहीच नाही हे जाणून घेऊन माडगुळकरांनी लेखन केलं. म्हणून तर सत्तांतर, वाघाच्या मागावर, नागझिरा यासारख्या अनेक साहित्य कृतींमध्ये त्यांनी प्राण्यांचे बारकावे टिपलेले आहेत. साहित्याचे विविध प्रकार समर्थपणे आणि संवेदनशीलतेने अभिव्यक्त करणाऱ्या अशा या थोर लेखकाला विनम्र अभिवादन.

0: क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: श्रद्धेय ज्ञानामृत या कार्यक्रमात लेखन आणि निवेदन प्रज्ञा इंगोले यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोतेव, सकाळचे 10:31 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत गंगा हा कार्यक्रम.
1: गीत गंगा
0: श्रोते हो नमस्कार. आजच्या गीत गंगा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया साधना सरगम यांच्या स्वरात रेखा गांधेवार यांची शब्दरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: देहू आताच आपण प्लॅटफॉर्म या चित्रपटातलं गीत ऐकलत. स्वप्नील बांदोडकर आणि योगिता चितळे यांचा स्वर होता, निलेश मोहरीर यांचं संगीत.
1: ताई, हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
1: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
4: आय नो ना.
1: आरबीआय सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

श्रोते हो, आताच आपण आशा भोसले यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं राजेंद्र विने यांचं आणि चित्रपट होता बिनकामाचा नवरा.

0: श्रोते हो, आताचा पण अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं निलेश मोहरीर यांचं.
1: तू दिलेली फुलं तशीच आहेत अजून, तू दिलेली फुलं तशीच आहेत अजून, असं म्हणत ही गंधित तसाच तुझं अस्तित्व रेंगाळून. झुळुकी सारखा येतोस मला फसवून, श्वास मात्र जातोस माझा उसवून. सार काही बोलतोस भावस्पर्शी डोळ्यातून, गात्र जागवतोस रेशीम स्पर्शातून. फुललेले क्षण सारे ठेवलेत मी जपून, फुललेले क्षण सारे ठेवलेत मी जपून, वाट पाहते पुन्हा तशीच मोहर.

0: श्रोतेहो, आताच आपण वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात जयश्री कुलकर्णी यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं अभिजित राणे यांचं. श्रोतेहो, या गीतासोबतच आजचा गीतगंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: गीतगंगा.
2: चमचमीत चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आता ऐकूया गीत गुंजन अंतर्गत स्मृती गंध हा कार्यक्रम.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: श्रोते हो, नमस्काराच्या गीत गुंजन अंतर्गत स्मृती गंध या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांना

सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्रोते हो, आज आपण स्मृतिगंध या कार्यक्रमात ऐकणार आहोत जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले भारतीय पार्श्वगायक आणि संगीतकार कैलाश खेर यांची काही गाणी. श्रोते होते भारतीय लोकसंगीत आणि सुफी परंपरेत रुजलेल्या त्यांच्या भावपूर्ण अस्सल आवाजासाठी ओळखले जातात. ते कैलासा या फ्युजन बँडचे संस्थापक असून अल्लाह के बंदे आणि तेरी दिवानी यांसारख्या अजरामर गाण्यांसाठी विशेष ओळखले जातात. तर श्रोते हो, ऐकूया कार्यक्रमातलं त्यांनी गायलेलं हे पहिलं गीत.

श्रोतेहो, आताच आपण दिल्ली सिक्स या चित्रपटातलं गीत ऐकलं. जावेद अली आणि कैलाश खेर यांचा स्वर होता, प्रसून जोशी यांची शब्दरचना आणि ए आर रहमान यांचं संगीत.

श्रोतेहो, आताच आपण कैलाश खेर, महुआ कामत आणि एस पंडित यांच्या स्वरात निदा फाजली यांची शब्दरचना ऐकलीत. आदेश श्रीवास्तव यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता देश परदेश.

श्रोतेहो, आताच आपण कैलाश खेर आणि सपना मुखर्जी यांच्या स्वरात संदीप नाथ यांची शब्दरचना ऐकलीत. शामीर टंडन यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता कॉर्पोरेट.

0: श्रोते हो, आताच आपण चांदनी चौक टू चायना या चित्रपटातलं गीत ऐकलं. स्वर, शब्दरचना आणि संगीत कैलाश खेर यांचा होता. श्रोते हो, इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: ही तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी, तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण.

0: चला तर मग श्रोते हो वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्ज वर।
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
2: आजच संपर्क करा।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. आणि श्रोते हो, कार्यक्रम सुरू आहे गीत गुंजन.

साहित्यगुंजन अंतर्गत आज आपण ऐकतो आहे स्मृतिगंध हा कार्यक्रम. आणि आज स्मृतिगंध या कार्यक्रमात आपण ऐकतो आहे पार्श्वगायक आणि संगीतकार कैलाश खैर यांची काही गाणी.

श्रोतेहो, आताच आपण शान आणि कैलाश खैर यांच्या स्वरात प्रसून जोशी यांची शब्दरचना ऐकलीत. ललित जतीन ललित यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता फना.

तेव्हा त्याचं आपण शिवाय या चित्रपटातलं गीत ऐकलं. कैलाश खेर यांचा स्वर होता, सईद कादरी यांची शब्दरचना आणि मिथुन यांचं संगीत.

2.0 या चित्रपटातलं गीत ऐकलत. कैलाश खेर, ए आर रहमान, अमीन अँड ब्लाज यांच्या स्वरात, अब्बास टायरवाला यांची शब्दरचना आताच आपण ऐकली, आणि ए आर रहमान यांचं संगीत

श्रोते हो, आताच आपण आपके खातिर या चित्रपटातलं गीत ऐकलं. सुनिधी चौहान, जसपिंदर नरुला आणि कैलाश खैर यांचा स्वर होता. समीर यांची शब्दरचना आणि हिमेश रेशमिया यांचं संगीत.

श्रोते हो, आताच आपण ओ माय गॉड या चित्रपटातलं गीत ऐकलं. कैलाश खेर, मीत ब्रदर्सजन यांचा स्वर होता, कुमार यांची शब्दरचना आणि मीत ब्रदर्स यांचं संगीत.

0: श्रुती हो, आताच आपण फ्लॅट या चित्रपटातलं गीत ऐकलं. कैलाश खेर आणि सुजेन डी मेलो यांचा स्वर होता, विराग मिश्रा यांची शब्दरचना आणि बप्पी लहरी यांचं संगीत. श्रुती हो, उत्तर प्रदेशातील मेरठ येथे जन्मलेल्या कैलाश खेर यांनी तरुणपणीच्या आर्थिक अडचणींसारख्या अनेक मोठ्या संघर्षावर मात करून भारतीय संगीत उद्योगातील एक वैशिष्ट्यपूर्ण आवाज म्हणून स्वतःला स्थापित केला आहे. अनेक दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी 18 भाषांमध्ये 700 अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांना आपला दमदार आवाज दिला आहे. श्रोते हो, त्यांना भारतीय संगीत आणि संस्कृतीमधील योगदानाबद्दल 2017 भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत. श्रोते हो, त्यांना पुढील आयुष्यासाठी आकाशवाणी अमरावतीकडून खूप खूप शुभेच्छा. तर आजचा हा स्मृतिगंध हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. तर मला द्या रजा, नमस्कार.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz. श्रोते, दुपारचे 12 वाजले आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकूया आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात भेटी गाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रंजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची मुलाखत आणि त्यानंतर साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम. तेव्हा मैत्रिणींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया मनाला ताजतवानं करणाऱ्या सुंदरशा गीतानं.

0: सखींनो, जीवन सुंदर आहे आणि हे सुंदर जीवन दुसऱ्याला बहाल करण्यापेक्षा मोठं कार्य कोणतंच असू शकत नाही. म्हणतात ना, रक्तदान हेच श्रेष्ठ दान. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला भेटी गाठी या सदरात असेच विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, रक्तदान हे केवळ दान नसून ते जीवनाशी जोडलेलं एक पवित्र नातं आहे. एका अनोळखी व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण बनण्याची ताकद ही रक्तदानात असते. आज आपण अशाच एका प्रेरणादायी दाम्पत्याशी संवाद साधणार आहोत भेटीगाठी या सदरात, ज्यांनी रक्तदानाला केवळ सामाजिक उपक्रम न मानता तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला आहे. रणजित गव्हाळे यांनी तब्बल 76 वेळा तर अंकिता गव्हाळे यांनी 17 वेळा रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. डिजिटल रक्तबंध या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचं मोलाचं कार्य हाती घेतलंय. चला तर मग मैत्रिणींनो, आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि त्यांच्या रक्तदानाच्या प्रवासाविषयी सुद्धा अधिक सविस्तरपणे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की रक्तदानाची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
2: रक्तदानाची प्रेरणा असं आहे की माझे वडील जे आहेत ते एक्स आर्मी मॅन आहेत, ते एक माजी सैनिक आहे. वयाच्या 18व्या वर्षी वडील आर्मी मध्ये भरती झाले होते आणि फेब्रुवारी 1988 ला वडील 15 वर्षाची सर्व्हिस करून रिटायर झाले आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे एप्रिल 89 मध्ये माझा जन्म झालेला आहे. म्हणजे वडिलांच्या रिटायरमेंट नंतर माझा जन्म झालेला आहे. आणि मला ते माहिती नव्हतं की वडील आर्मीत होते वगैरे वगैरे, की ह्या गोष्टी घडून गेलेल्या होत्या. आणि मग कालांतराने ते संस्कार घरात असतात, तेच संस्कार पुढे चालत गेले. मलाही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती.

0: पण परिवारात वडिलांचं म्हणणं होतं की जी या गोष्टी मी फेस केलेल्या आहे किंवा ज्या गोष्टी मी करत आहे त्या तुम्ही कराव्या की नाही कराव्या हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माझं मत असं आहे की तुम्ही तुमच्या लेवलला जाऊन कुठेतरी काहीतरी चांगलं काम करा, ती एक देश सेवा असू शकते. तेव्हापासून हे संस्कार घरात रुजत गेले आणि त्याच्यातून काहीतरी नवीन प्रेरणा घेत रक्तदान चळवळीची सुरुवात झाली.
1: बरं, सर्व कितव्या वर्षापासून तुम्ही रक्तदान करता आहात?
0: मी 24 एप्रिल 2007 साली वयाचा 18 वर्षाचा पूर्ण झालो त्याच दिवशी पहिल्यांदा रक्तदानही केलं आणि त्याच दिवशी माझ्या लायसन्सही रजिस्ट्रेशन

0: बरं, सर्व कितव्या वर्षापासून तुम्ही रक्तदान करता आहात?
1: मी 24 एप्रिल 2007 साली वयाचा 18 वर्षाचा पूर्ण झालो, त्याच दिवशी पहिल्यांदा रक्तदानही केलं आणि त्याच दिवशी माझ्या लायसन्सही रजिस्ट्रेशन सेम डे केलं.
0: बरं,
1: म्हणजे एकाच दिवशी रक्तदान आणि एकाच दिवशी वय 18 कम्प्लीट झालं, त्यामुळे रक्तदानाचं लायसन्सही मी रजिस्ट्रेशन करून घेतलं.
0: छान ताई, आता आपल्या पतींनी सांगितलं, सरांनी सांगितलं की त्यांना प्रेरणा कुठून मिळाली, आता ताई तुम्हाला रक्तदान करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?
2: मला प्रेरणा तर यांच्याकडनंच मिळाली आणि मी पहिलं रक्तदान 24 एप्रिल म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी केलं 2022 ला. माझं पहिलं रक्तदान होतं, तेव्हा माझा पण पहिल्यांदा रक्तदानाचा एक्सपिरियन्स. मला असं वाटलं होतं की मी घाबरली, किंवा ती निडल असते ना, ती खूप जाड असते, तिला पाहूनच आपला जीव घाबरतो. पण मला असं काहीच जाणवलं नाही, ना वीकनेस आला ना चक्कर आले.
0: बरं,
2: पण तो रक्तदानानंतरचा जो अनुभव होता ना, तो मला खूप आनंद देऊन गेला. म्हणजे मला असं वाटलं की वा, म्हणजे मी माझ्या मिस्टरांच्या पावलावरती पाऊल ठेवलं आणि हा प्रवास मी सुरुवात केली.
0: वा, खूप छान की आपण कोणाला गरजूंना मदत करतोय, आपलाही थोडाफार तरी वाटा त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर सर, 76 वेळा रक्तदान करण्याचा तुमचा प्रवास कसा होता?
1: पहिल्यांदा जेव्हा रक्तदान केलं 24 एप्रिल 2007 साली, तेव्हा असं वाटलं होतं की आपण काय करतो आहे, याच्यातून काय होणार आहे, पण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने मग सुरुवात केली. पण जेव्हा ती निडल पाहिली तेव्हा मलाही असं वाटलं की काहीतरी होतंय, किंवा पण जेव्हा ती निडल आपल्या हातात जाते, म्हणजे जेव्हा आपल्या वेन मध्ये ती टाकली जाते, तेव्हा जस्ट एक मुंगी चावते या टाइप वाटत.
0: म्हणजे ज्याप्रमाणे आपण इंजेक्शन घेतो बरं नसल्यावर, त्यापेक्षा वेगळा अनुभव आहे का तिचा?
1: नाही, इंजेक्शन घेतो तो सेम अनुभव आहे, असं काही फारसं वेगळं नाहीये.
0: अंकिताताई, महिलांमध्ये रक्तदानाबाबत अनेक गैरसमज आहेत, तर त्यामध्ये तुमचा अनुभव काय सांगतो आणि तुम्ही आपल्या मैत्रिणींना आणि आपल्या भगिनींना काय सांगू इच्छिता?
2: मी महिलांना असं सांगू इच्छिते की रक्तदानाने, म्हणजे जे त्यांच्या मनामधले जे गैरसमज आहे की मासिक पाळीमध्ये त्रास होतो, रक्तदानाने खूप खूप विकनेसपणा येतो, किंवा केस गळती होते, किंवा स्थूलपणा येतो, हे सगळे गैरसमज हे चुकीचे गैरसमज आहे. आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा आपलं रक्त, म्हणजे एका व्यक्तीकडनं फक्त 350 ml रक्त काढलं जातं, आपल्या फुल बॉडीमध्ये 6 लिटर रक्त राहतं आणि ते रक्त रिकव्हरी व्हायला फक्त 1 किंवा 2 दिवस लागतं.
0: बरं, मग ते आपल्या अन्नाद्वारे होतं?
2: हो, ते आपल्या अन्नाद्वारे होऊन जातं आणि आपला आहार जो राहतो तो संतुलित हवा, म्हणजे महिलांचा तर नेहमीचाच हवा, असं नाही की फक्त आपण रक्त, तेव्हा आपलं रक्त म्हणजे एका व्यक्तीकडनं फक्त 350 ml रक्त काढलं जातं, आपल्या फुल बॉडीमध्ये 6 लिटर रक्त राहतं आणि ते रक्त रिकव्हरी व्हायला फक्त 1 किंवा 2 दिवस लागतं.
0: बरं, मग ते आपल्या अन्नाद्वारे होतं?
2: हो, ते आपल्या अन्नाद्वारे होऊन जातं आणि रक्त आपल्या शरीराच्या बाहेर निघतं. पाळी झाल्यानंतर 4-5 दिवसानंतर जर आपण रक्तदान केलं तर आपल्याला त्याचा काहीच साईड इफेक्ट नाही. आपण असं म्हणतो की माझे केस गळताय, माझी स्किन खराब होते, हे रक्तदानामुळे मुळीच होत नाही. मी महिलांना सांगू इच्छिते, विशेष म्हणजे आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा जे नवीन रक्त तयार होतं ते फ्रेश रक्त असतं. आता मी रक्तदान 17 वेळा केलेलं आहे, त्यामुळे मला अनुभव आहे की रक्तदान झाल्यावरती जे आपलं आधीचं रक्त असतं ना, म्हणजे ते आपण समजा दानाने निघून जात ते, मग नंतर नवीन रक्त तयार होतं ते एनर्जेटिक राहतं. नवीन रक्त तयार झाल्यावरती ते फिल्टर व्हायला खूप लवकर मदत होते, कारण की पातळ रक्त आणि घट्ट रक्त याच्यामधला डिफरन्स आपल्याला माहिती आहे. घट्ट रक्त हृदयापर्यंत फिल्टर व्हायला वेळ लागतो, नवीन रक्त तयार झालेलं असतं त्यामुळे ते पातळ असतं, ते लवकर शरीरात जातं, सर्क्युलेट होतं आणि त्याच्याने एनर्जी लवकर तयार होते. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी नका तुम्ही वर्षामधून 5-6 वेळा करा, पण एकदा तरी रक्तदान करा.
0: सर, आता डिजिटल रक्तबंध ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली?
1: सोशल मीडियावर मी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो. माझं शिक्षण जे आहे ते समाजकार्याचं आहे, माझं MSW झालेलं आहे, माझं MA इन क्लिनिकल सायकोलॉजी आहे. मी ज्या महाविद्यालयात शिकलो त्या महाविद्यालयामध्ये NSS वगैरे या गोष्टी होत्या. NSS मार्फत

0: किंवा समाजकार्यामार्फत जे वर्कशॉप वगैरे होतात त्याच्यातून काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभर फिरण्याचे चान्सेस असतात. मोठे मोठे वर्कशॉप असतात, समाजकार्याचे वर्कशॉप असतात, एनएसएसचे मोठे मोठे शिबिरं असतात, काही कार्यशाळा असतात. मग त्याच्यात काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभरातून बरेच लोक तिथे भेटत असतात. तुमच्याच शैक्षणिक जीवनातले, म्हणजे जसं आता मी एमएसडब्ल्यू करतोय तर मला बऱ्यापैकी एमएसडब्ल्यूचे विद्यार्थी भेटतात, विद्यार्थिनी भेटतात, तर आपण तिथे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग आपलं कसं असतं, एकदा कॉन्टॅक्टमध्ये आलं की आपल्या मनाचे विचार किंवा आपले विचार आणि समोरच्याचे विचार जिथे जुळतात तिथे माणूस एकमेकांच्या संपर्कात येतो किंवा कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग माझं कसं आहे की माझ्या एकदा संपर्कात आलेला माणूस मला नाही वाटत की तो आपल्यापासून स्वतःहून दूर जावा, तो त्याच्या चुकीने म्हणा किंवा त्याला वाटलं की आपल्याशी कॉन्टॅक्ट कमी करावा त्या हिशोबाने तो जाऊ शकतो, पण मी स्वतःहून कोणाशी कॉन्टॅक्ट कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. मग त्याच्यातून काय होतं, व्हॉट्सअपला ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणून एक ऑप्शन असतं, त्याच्यात तुमच्याकडे तुमचा नंबर सेव्ह पाहिजे, समोरच्याकडे समोरच्याचे नंबर, म्हणजे आपले नंबर सेव्ह पाहिजे, तर आपण एका वेळेस 256 लोकांना हे मेसेज पाठवू शकतो. आणि मग आपण सणावाराला जसं मेसेज पाठवतो ती सुरुवात होत होत ती कुठेतरी रक्तदान चळवळीत आली. आम्ही व्हॉट्सअपचे एक 8 ग्रुप तयार केले आहेत, ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह ए बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही थॅलेसिमिया योद्धे म्हणून एक ग्रुप चालवतो की ज्याच्यात जळगाव जिल्ह्यातील साधारण 163 बच्चू जे आहेत ते त्या ग्रुपवर समाविष्ट आहेत. मग आपण त्या ग्रुपला एक रूल्स अँड रेग्युलेशन्स करून दिलेले आहेत की कुणाच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा नको, कुणाच्याही सणाची गोष्ट किंवा काही असेल तर आपल्याला त्या ग्रुपवर मेसेज टाकताना फक्त काय टाकायचं आहे की योद्ध्याचे नाव, त्या योद्ध्याचा रक्तगट, तो कोणत्या हॉस्पिटलला रक्त चढवणार आहे, त्याचं रक्त कोणत्या ब्लड बँकेत अवेलेबल होणार आहे आणि ते त्याला कधीपर्यंत पाहिजे आहे. म्हणजे त्याच्यावरून काय होतं की आपल्याला त्याच्या ब्लडची रिक्वायरमेंट समजते.
1: बरोबर.
0: समजा आजची तारीख 25 आहे आणि ग्रुपवर काय होतं की मी प्रत्येक शनिवारी ग्रुपवर मेसेज टाकतो की येणाऱ्या आठवड्यामध्ये कुणाकुणाला रक्ताची आवश्यकता भासणार आहे, तर त्यांनी ती पूर्वनियोजित कळवावी. साधारण काय होतं की शनिवारपासून सोमवार मंगळवारपर्यंत लोक जे आहेत आमच्या ग्रुपवरची पॅरेंट्स वगैरे आहेत, आता काही काही माझे बच्चू असे आहेत थॅलिसिमियाचे की जे स्वतःही व्हॉट्सअप वगैरे वापरतात त्याच्यामुळे ते स्वतःच टाकतात आणि माझं बॉन्डिंग त्यांच्याशी इतकं झालंय, कोणी मामा म्हणतं कोणी काका म्हणतं, जे त्याच्याने ते टाकत असतात की मामा मी इतक्या तारखेला येणार आहे, मला इतक्या तारखेला ब्लड लागणार आहे. आता एक रुग्ण आहे तो मला मामा म्हणतो, मग त्याने मला सकाळीच फोन केला आज की मामा मी 29 तारखेला येणार आहे, मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. मग त्याने त्याची ब्लड बँक सांगितली, मी लगेच माझ्या डायरीमध्ये ती मेन्शन केली आणि मग माझ्या ग्रुपवर पण टाकून दिलं ओ पॉझिटिव्हच्या की मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. तर मग आपण आपल्या ग्रुपवर टाकलं तर त्या हिशोबाने ते रिक्वायरमेंट आपल्याला पाठवत असतात.
1: हो.
0: आपण रिक्वायरमेंट टाकली की जे डोनर असतील ते जर अवेलेबल असतील तर ते आपल्याला स्वतःहून फोन करतात की दादा माझी देण्याची इच्छा आहे, तुम्ही सांगा कोणत्या ब्लड बँकेत जायचं, आपण त्यांना त्या ब्लड बँकेत पाठवतो. आणि मग हाच मेसेज आपण डोनरला पाठवतो की तुम्ही ब्लड बँकेत जाल तर सेम युनिट तुम्ही जेव्हा तुमचा रक्तदानाचा फॉर्म भराल त्या फॉर्मवर त्या रुग्णाचं नाव टाकून घ्यायचं.
1: बरोबर, अगदी छान सर तुमचा हा उपक्रम आहे की डिजिटल माध्यमातून तुम्ही याला ब्रॉडकास्ट लिस्ट बनवली आणि डोनर तयार केले, रक्तदाताही तुम्ही तयार केले आणि त्या त्या गटाप्रमाणे हे जे रक्तगट की बरोबर माझा रक्तगट काय आहे ज्याला माहित असेल तो त्या ग्रुपला जॉईन होईल आणि त्याला जर वाटलं तर तो त्या ठिकाणी रक्तदान करू शकतो. तर हा अतिशय सुंदर असा तुमचा उपक्रम सर तुम्ही राबवता आहात आणि मग या उपक्रमातून आतापर्यंत तुम्ही किती गरजूंना मदत केलेली आहे?
0: खूप आहेत, म्हणजे जी बोटावर मोजण्या इतकी पण नाहीये आणि कागदावर पण मावणार नाही इतकी तर आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की माझं भविष्यातलं स्वप्न असं आहे थॅलिसिमियांच्या योद्ध्यांबाबत की आपण एका रुग्णाकरता 10 डोनर फिक्स आउट करणार आहोत. कारण कसं असतं, थॅलिसिमियांच्या बाळांना प्रत्येक 15 दिवसांनी रक्त लागतं. मग काय असतं की एका रुग्णाला जर 15 दिवसांनी रक्त लागलं म्हटलं तर आपल्याला त्याला एका महिन्याला 2 रक्तदाते पाहिजे, तसे 3 महिन्यात आपण 6 रक्तदाते तयार करू शकतो. आणि एक व्यक्ती हा 3 महिन्यानंतर परत ड्यू होतो रक्तदान करायला. मग आपण त्याच्यामध्ये काय केलंय की साधारण एका थॅलिसिमियाच्या बच्चू करता 10 डोनर फिक्स आउट करायचे, म्हणजे त्याच्यातून 6 डोनर त्याला रोटेशन वाईज ते ब्लड डोनेशन करतील. पण मग त्याच्यात 10 घेण्याचं कारण असं आहे की एखाद्याला काही अडचण आहे, कोणी बाहेरगावी आहे, कोणी काल 1-2 दिवसा पहिले आजारी होतं किंवा एखाद्याला काही मलेरिया झाला किंवा डेंग्यू झाला असेल तर आपण ते मेन्शन, म्हणजे ते आपण सपोज करून या गोष्टी सपोज केल्या की कोणाला काही अडचण असू शकते, आपण कोणाच्या स्वातंत्र्यावर बाधा नाही आणू शकत ना, आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत की मला पाहिजेच, म्हणून ते स्पेअर मध्ये आपण 4 एक्स्ट्रा घेऊन ते 10 डोनर आपण तयार करतोय. त्याच्याकरता माझं कामही चालू आहे. आम्ही अंकजित परिवारामार्फत एक ऍप्लिक

0: ॲप्लिकेशन पण तयार करतो आहे की जिथे रुग्णांची नावं येतील थॅलेसेमियाच्या योद्ध्यांची, आणि त्यांच्याकरता जे डोनर राहतील ते डोनर त्यांना मेन्शन करून द्यायचे. म्हणजे एखाद्या डोनरची जर ड्यू डेट आली तर ती आपल्याला ॲटोमॅटिक ॲप्लिकेशन मार्फत कळेल, मग आपण त्यांना रिमाइंड करून द्यायचं.
1: अगदी बरोबर सर. आता आपण हा जो उपक्रम पण राबवता आहात डिजिटल, पण एखाद्या वेळेस तुम्ही जसं आता सांगितलं कोणी गावाला गेलेलं असतं, कोणाला बरं नसतं, कोणी आजारी असतं, मग अशा परिस्थितीत तातडीने अगदी जर एखाद्या गरजू रुग्णाला रक्ताची जर गरज पडली तर मग तुमची टीम त्यामध्ये कशा प्रकारे काम करते?
0: एखाद्या रुग्णासाठी किंवा एखाद्या अत्यावश्यक परिस्थिती ओढवलेल्या रुग्णासाठी जर आपल्याला रक्ताची रिक्वायरमेंट आली तर आपण व्हॉट्सअपचे जे 8 ग्रुप तयार केले आहेत त्या ग्रुपमध्ये रक्तगटानुसार आपण माहिती टाकतो की अशा अशा रक्तदात्याची गरज आहे, आम्हाला या रक्तगटाचे 2 रक्तदाते पाहिजेत, 3 रक्तदाते पाहिजेत. त्या रिक्वायरमेंटनुसार जसा असतील त्या हिशोबाने आपल्या ग्रुपमधले जे मेंबर्स आहेत जे आमच्या खांद्याला खांद्या लावून काम करत आहेत, आमच्या कोणत्याही म्हणजे एक शब्द जरी आम्ही टाकला की दादा असं असं आहे अशा अशा रुग्णाला रक्त लागतंय, तर ते आपल्या बरोबर यायला तयार होतात, ते स्वतःही रक्तदानाला तयार होतात. आपण जर एखाद्या वेळेस म्हटलं की आम्ही तुमच्या बरोबर येऊ का, ते नाही म्हणते, म्हणतात की नाही नाही दादा आता आम्हाला ही सवय झाली आहे, आम्ही आमच्या लेवलला करून घेऊ, तुम्ही फक्त आम्हाला रुग्णाचं नाव आणि त्या गोष्टी पाठवा, म्हणजे ते फॉर्मवर मेन्शन करायला सोपं जातं.
1: बरोबर. आता सर आपण असं म्हणतो की कुठल्या जर घरामध्ये काही कार्यक्रम असला, कोणाचा वाढदिवस असला, तर आपण घरी बोलवतो प्रत्येकांना, काहीतरी कार्यक्रम करतो, आपण एकमेकांना वस्तू भेट देतो, पण आता वाढदिवस रक्तदानाने साजरा करण्याची ही जी कल्पना आहे कशी सुचली?
0: ती याच्याकरता सुचली की मी माझं पहिलं रक्तदान माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला केलं होतं, आणि प्रत्येकाला कसं वाटतं की एक ऑकेजन असावं काहीतरी की आपण ज्या दिवशी रक्तदान करू शकतो. आता आमचं असं आहे किंवा आमच्या परिवारातील बऱ्याच सदस्यांचं असं आहे की जे आमच्या बरोबर रक्तदाते म्हणून काम करतात, आम्ही रक्तदाते आहोत, की जे वर्षातून 4 वेळेस रक्तदान करतात, पण जे 4 वेळेस करू शकत नाही त्यांना आम्ही नेहमी आवाहन करतो की किमान तुम्ही तुमच्या वाढदिवसाला रक्तदान करा. मग आम्ही त्याच्यात काय करतो की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक असतील किंवा अंकिताच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्या संपर्कातील जर कुणाचा वाढदिवस असला तर आम्ही त्यांना साहजिक फोन करतो की दादा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवस हा केक कापून नव्हे तर रक्तदान करून तुम्ही साजरा करावा, आमची तुम्हाला एक भावनिक आवाहन आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या रक्तदान पेढीमध्ये जाऊन रक्तदान करण्याचा प्रयत्न करावा असं.
1: आणि वाढदिवसाला रक्तदान करायची एक खास गोष्ट अशी की आपला वाढदिवस आपल्याला लक्षात राहतो, म्हणजे आता मी माझ्या वाढदिवसाला रक्तदान केलं ना तर मी पुढच्या वेळेला पण माझ्या बर्थडेलाच जाईल, किंवा माझ्या वडिलांच्या किंवा आईच्या किंवा त्यांच्या अॅनिव्हर्सरीला, म्हणजे ती डेट असते ती लक्षात राहते. आणि ते बरोबर ते 2-3-3-1 महिन्याचा गॅप पडला की आपलं पुढचं रक्तदान आपोआप आपल्या लक्षात येतं की आता आपल्याला रक्तदान करायचंय. बरं बरं, संकल्पना सुद्धा छान आहे. आणि ताई आता समजा एखादी स्त्री आहे, एखादी महिला आहे, किंवा मी जर म्हणावी तर मी आजपर्यंत रक्तदान केलेलं नाहीये, मग मला जर रक्तदान करायचं आहे तर मग मी कशी तयारी करायला हवी? सुरुवात तुम्हाला रक्तदान करायची एक खूप चांगला म्हणजे प्रयत्न आहे की तुमची आवड झाली की तुम्हाला रक्तदान करायचंय, त्याकरता पहिले आपल्याला स्वतःला आपल्या शरीरावरती फोकस करावा लागेल, म्हणजे आपला आहार, आपले रोजचं नियोजन, थोडाफार व्यायाम आणि खानपानवरती जास्त लक्ष द्यावं लागतं महिलांना, कारण की महिला जास्त करून जेवणावरती दुर्लक्ष करता, त्याच्यामुळे त्यांच्या वजनावरती आणि त्यांच्या हिमोग्लोबिनवरती परिणाम होतो. महिलांचं हिमोग्लोबिन हा 12.5 हवं रक्तदान करण्याकरता. पण आता तुम्हाला तुमची इच्छा झाली तर मी तुम्हाला नाही म्हणणार, तुम्हाला घेऊन जाईल तिथे, तुम्हाला पहिले तिथे दाखवेल की अशी प्रोसेस असते.
2: पहिल्यांदा रक्तदान करताना मनामध्ये भयंकर
1: भीती असते हो, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट इन्करेज नाही करणार की चला चला चला आपण डायरेक्ट रक्तदान करू, तुम्हाला पहिले तिथली सिच्युएशन दाखवेल आणि तुमचं वजन झाल्यावरतीच ते डॉक्टर असतात ते म्हणतील की आता यांचा HB चेक करा, यांचा ब्लड ग्रुप चेक करा, म्हणजे ते मोफत होऊन जातं. त्याच्यामुळे महिलांना असं वाटतं की अरे आपला HB पण मोफत झाला, हा आणि रक्त गट पण आपल्याला समजला. त्याच्यानंतर मग डॉक्टर जर आपलं HB बरोबर असलं तर म्हणता की चला आता तुम्ही रेडी आहे, आणि जर नसलं तर ते रक्तदान घेत नाही, ते म्हणता की तुम्ही पुढच्या वेळेला या, तुम्ही तुमची शरीराची तयारी करून या, म्हणजे तुमचं HB वाढवून या. आणि HB वाढवायला खूप असे अति प्रमाणात दिवस नाही लागत, आपण थोडासा संतुलित आहार खाण्यामध्ये

0: गूळ शेंगदाणे किंवा बीट असं जर घेतलं ना, तर तुम्ही तुमच्या पुढच्या रक्तदानाला 12.5 हे आपलं एच बी असतं ना, तिथपर्यंत जरूर पोहोचू शकता आणि पुढचं रक्तदान तुम्ही नक्कीच करू शकता.
1: वा खरंच ताई, आणि मी सुद्धा रक्तदान करण्याचा विचार करते आहे, तर तुमचा हा अनुभव नक्कीच माझ्या उपयोगाचा ठरेल. ताई आता तुम्ही दोघंच आहे ना पती पत्नी, 76 वेळा सरांनी केलं, तुम्ही 17 वेळेस केलं, आणि मग तुम्हाला या कार्यामध्ये कुटुंबाचा किती सहभाग किंवा पाठिंबा मिळतो, किंवा तुमच्या कुटुंबातले म्हणतात की नाही आता बस झालं, असं काही आव्हानं तुमच्या समोर येतात का?
0: नाही, आता त्यांचं 76 वेळा रक्तदान झालंय, माझं 17 वेळा झालंय, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून 93 वेळा रक्तदान केलेलं आहे. म्हणजे 93 बच्चूंना किंवा जे व्यक्ती ज्यांनी आमचं रक्त यूज केलं आहे त्यांना आम्ही जीवदान दिलंय. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की नाही, आपण खूप खूप चांगलं गोष्ट करतोय आणि खूप पुण्याचं काम करतोय, कारण की रक्तदान हे खूप मोठं श्रेष्ठ दान आहे.
1: हो
0: म्हणजे बँक आपले पैसे डबल करू शकते, पण कोणतीच बँक अशी बनलेली नाहीये की ते रक्त तयार करू शकते. म्हणजे रक्ताकरता व्यक्तीच हवी, एक माणूसच हवा रक्तदान देण्याकरता. त्याच्यामुळे आम्हाला घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, सासू सासरे जेठ जेठानी आम्ही दोघे आणि माझ्या 2 जुळ्या मुली आणि जेठानीचे 2 मुलं,
1: बरं.
0: असे आम्ही एकत्र फॅमिली राहतो. सासू सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट आहे माझ्याकरता, कारण की मी असं अचानक समजा कोणाची रिक्वायरमेंट आली की मी रक्तदानाकरता फोन किंवा रक्तपेढीला जॉईन करणं अशा गोष्टी करत असते, त्यामुळे तो वेळ मला माझी फॅमिली देते की नाही तू कर हे, आम्ही हे इकडे बघून घेऊ. माझ्या मुली पण आता 8च वर्षाच्या आहे, पण त्या इतक्या समजूतदार आहे की नाही मम्मी तू चालली का रक्तदानाला, हो जा मग, आणि आम्ही पण येऊ का असे म्हणतात. आमचं रक्तदान कधी होईल, त्या 8 वर्षाच्या आहे आता, पण आम्हाला दोघांना बघताय ना, तर त्या आताच म्हणताय की आमचं रक्तदान कधी होईल. म्हणजे त्यांना ती आमच्यामुळे प्रेरणा मिळते आहे, आणि असे बरेच कपल किंवा बरेच फॅमिलीज आहे त्यांना आम्ही प्रेरणा देतो आहे, आणि हे आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे.
1: ताई आता मला एक गोष्ट सांगा की स्त्री आणि पुरुष रक्तदान करून येतो, आता पुरुष आपण जर म्हटलं तर रक्तदान केलंय मग 2 दिवस सुट्टी घेऊन सुद्धा आराम करू शकतो घरी, तर पण एक महिला आहे तिला घरातलं लगेच करावं लागतं, कुटुंबाचं सगळं तिला करावं लागतं, मग घरी आल्यावर आराम करायचा की लगेच काम केलं तर कसं करायचं, ताई काय सांगाल याबद्दल?
0: नाही, रक्तदानाने असं एकदम अति विकनेसपणा नाही येत, पण वजनदार वस्तू उचलणे किंवा धावपळ करणे हे टाळलं गेलं पाहिजे, कारण की रक्त कमी झालेलं असतं, शरीरामधली लेवल कमी झालेली असते, त्यामुळे आपल्याला अशक्तपणा किंवा चक्कर येणे, गरगरणे, श्वास लागणे असे होऊ शकतं. मग त्याकरता आपण धावपळ कमी केली पाहिजे. आल्यावरती रक्तदान झाल्यावरती संतुलित आहार, डाळिंबाचा ज्यूस किंवा कॉफी, चहा, बिस्किट असं घेतलं पाहिजे, म्हणजे आपली एनर्जी कायम टिकून राहते, आणि घरी आल्यावरती थोडासा आराम केला तर आपण रिकव्हरी करू शकतो. असं नाही की आपण सुट्ट्याच घेतल्या पाहिजे आणि झोपून राहिलं पाहिजे, पण ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण रिकव्हरी करू शकतो.
1: छान, तर ते आता रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात असलेले कोणते गैरसमज दूर करणं आपल्याला गरजेचं वाटतं?
0: गैरसमज हेच राहता की तुम्ही रक्तदान दिलं, तुमच्या शरीरातलं रक्त खूप कमी झालं, तुम्ही लवकर म्हातारे व्हाल, किंवा तुमचे केस लवकर जातील, असं गैरसमज असतात, आणि हाडं ठिसूळ होतात, कॅल्शियम खूप कमी होतं, हे गैरसमज बऱ्यापैकी आहे लोकांमध्ये किंवा महिलांमध्ये. पण मला असं वाटतं की रक्तदान केल्याने शरीरातली नवीन ऊर्जा तयार होते, नवीन रक्त तयार होते, आणि आपली एनर्जी ही डबल, हाँ, द्विगुणित होते, आणि खूप फ्रेश वाटतं. मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते.
1: खरंच खूप छान ताई, महिलांबद्दल आणि महिलांनी रक्तदान करावं असं तुम्ही सांगताय, याचा विचार आपल्या मैत्रिणी भगिनीच्या कार्यक्रम ऐकणाऱ्या असतील त्या नक्कीच करतील. आता दादा आणि ताई तुम्ही दोघेही आम्हाला सांगा की रक्तदानामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आलेला एखादा अविस्मरणीय क्षण आहे का, तो आम्हाला आवडेल ऐकायला.
2: आता रिसेंटली मदर्स डे झाला, अंकिताच त्याबद्दल सांगेल. तिला एका थॅलिसेमियाच्या बच्चूने व्हॉट्सअपलाही मेसेज केला आणि

0: मी तिला फोन पण केला होता, तर ते तिच्याच तोंडून ऐकूया आपण.
1: हो, मला मदर्स डेच्या दिवशी एक थायलेसिमियाचा मुलगा होता, त्याने कॉल केला होता मला आणि मेसेज सुद्धा पाठवला होता, तो मी तुम्हाला मेसेज वाचून दाखवते. आदरणीय अंकिता ताई, आज मदर डे आहे. माझी जन्मदात्री आई एकच आहे, पण तुमच्यासारख्या रक्तदाता माऊलीमुळे मी आज श्वास घेतोय. थायलेसिमियामुळे दर 15 दिवसांनी मला रक्त लागते. त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात तुम्ही 17 वेळा रक्तदान केलेले आईची माया आहे. तुमचे रक्त माझ्या शरीरात धावते म्हणून मी आज शाळेत जातो, हसतो, खेळतो. माझ्या खऱ्या आईने मला जन्म दिला, पण तुम्ही मला जगण्याची जीत दिली. रक्ताने शेकडो पोरं जगणाऱ्या या यशोदेल्या रक्ताच्या आईला माझ्याकडून आणि माझ्यासारख्या हजारो थायलेसिमिया योद्ध्यांकडनं मदर्स डेच्या कोटी कोटी शुभेच्छा. तुला मानाचा मुजरा ताई.
2: खरंच अगदी भावस्पर्श आणि हृदयस्पर्श असा हा संदेश त्या बाळाने तुम्हाला पाठवलेला आहे.
1: हो,
2: खरंच हा अविस्मरणीय असा अनुभव तुमचा.
1: हो, माझा हा अस्मरणीय खरंच अनुभव आहे
2: ताई. याच्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप कौतुक आहे.
1: धन्यवाद.
2: आणि सर आणि ताई, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न, आजच्या तरुणांना आणि विशेषत महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात?
0: मला तरी असं वाटतं की वाढदिवस केक कापून नव्हे तर रक्तदान करून साजरा करावा. जशी आई वडिलांची प्रॉपर्टी पिढी जात आपल्याला पुढे मिळत असते, तसं मला असं वाटतं की जी आमच्या सारखी आहेत किंवा जे आमच्या वयात असतील अशा आई वडिलांनी प्रत्येकाने रक्तदान करावं. रक्तदान करताना आपण आपल्या मुलांना रक्तदान करताना घेऊन जावं आणि त्यांनाही या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. जशी पिढी जात प्रॉपर्टी आई वडिलांची आपल्याला मिळत असते, तसं मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांनी पिढी जात रक्तदान चालणारी पुढची संकल्पना आपल्या पुढच्या पिढीवर पेरण्याचं काम आतापासून केलं पाहिजे. रक्तदान हा आमचा छंद आहे, रक्तदान आमचा श्वास आहे, रक्तदान आमच्या अस्तित्वाचा पुरावा आहे, रक्तदान आमच्या जगण्याचा पासवर्ड आहे, हे आम्ही प्रत्येकाला नेहमी सांगत असतो. आणि रक्तदान करून रक्त बँकेत ठेवणं म्हणजे माणुसकीची एफडी आहे, ती तुम्हाला जेव्हाही भविष्यात गरज पडेल तर ती व्याजासकट तुम्हाला भेटणार आहे.
2: तर रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. तुम्ही ते एका माणुसकीच्या रूपाने सर्वांनाच मदत करता आहात, कारण ते थेट एखाद्याला नवजीवन देण्याचं सामर्थ्य ठरतं. आजच्या संवादातून आपण जाणून घेतलं की संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांच्या जोरावर किती मोठं परिवर्तन घडवता येतं. रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे या दाम्पत्यांनी उभारलेला हा डिजिटल रक्तबंध खरंच माणुसकीचं नातं अधिकच दृढ करणार आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या आणि समाजाशी रक्ताचं नव्हे तर माणुसकीचं नातं जोडा. या सुंदर अशा संदेशासह मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो आता कार्यक्रमातून आपली अनुमती घेत आहोत. अंकिता ताई आणि रणजित सर, आज आपण आकाशवाणीला अनमोल आपला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल आपल्या दोघांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
3: भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. आता मैत्रिणींनो, यानंतर वेळ आहे मनोरंजनाची. ऐकूया एक छानसं गीत.

0: खोल उतरायचे, पुन्हा पावसालाच सांगायचे, पुन्हा पावसालाच सांगायचे.
1: सखींनो, तुमच्या आमच्या सारख्या मैत्रिणी एकाच ठिकाणी जमल्या तर गप्पा या होणारच ना, एकमेकींच्या विचारांचं आदान प्रदान सुद्धा त्या ठिकाणी होणारच ना.

0: आणि त्यात गप्पा म्हणजे प्रत्येकाचे विषय वेगवेगळे। मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत वनिता मंडळ या कार्यक्रमात साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणी सहभागी झालेल्या आहेत। चला तर मग ऐकूया त्यांचा साहित्य सरितेचा काव्य प्रवास।
1: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी वैदेही नाखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये माझ्या साहित्य सरिता काव्य कट्ट्याच्या रसिक मैत्रिणी आलेल्या आहेत आणि त्या तुमच्यासाठी सुंदर सुंदर साहित्य सादर करणार आहेत। चला तर आपण त्यांचा परिचय करून घेऊया त्यांच्याच शब्दात। मायाताई नमस्कार, स्वागत आहे आपलं। आपला परिचय आपल्या मैत्रिणींना करून द्या।
2: नमस्कार, काव्यानंदाच्या या पौर्णिमेमध्ये मी माझ्या निसर्ग कविता सादर करणार आहे। मी माया धुप्पड, जळगावहून, आणि मी बालसाहित्यिका, कवयित्री आणि लेखिका आहे।
1: खूप छान मायाताई, आज तुम्ही आला आहात आणि आम्हाला इतका आनंद होतो आहे। आणि खरोखर या साहित्य सरितेच्या काठावर अतिशय सुंदर सुंदर असा काव्यानुभूती आज आपल्याला होणार आहे हे निश्चित। जयश्री, तुझा परिचय करून दे।
3: नमस्कार, काव्य सरितेच्या काठावर सर्वांचं स्वागत। मी सौ जयश्री काळवीट। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी खुर्द, तालुका यावल, जिल्हा जळगाव या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे।
1: अजून मैत्रिणीनो, आपल्यासोबत मैत्रीण आलेली आहे, ती म्हणजे संध्या। संध्या, तुझा परिचय तू मैत्रिणींना करून दे।
4: नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राध्यापक संध्या महाजन, जळगाव येथील मुझे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। आणि आजच्या या काव्यसरितेमध्ये तुमच्यासोबत मलाही आनंदाने डुबक्या मारताना खूप मजा येणार आहे।
1: आपल्यासोबतच अजून एक आपली मैत्रीण आलेली आहे, ती म्हणजे ज्योती वाघ। ज्योती, तुझा परिचय करून दे ग मैत्रिणींना।
5: नमस्कार, साहित्य सरिता मंचच्या या आजच्या उपस्थित सर्व साहित्यिक मैत्रिणींना पहिले मी या ठिकाणी मनापासून नमस्कार करते। मी ज्योती उत्तमराव वाघ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मी कार्यरत आहे। कविता लेखनामध्ये मी सर्वच प्रकार हाताळते आणि या ठिकाणी मला आपण आमंत्रित केलं, त्याबद्दल खरोखर मनस्वी धन्यवाद।
1: मायाताई, तुम्ही एखादी सुंदरशी कविता सादर करा।
2: निसर्गाची कविता सादर करायला सांगितलं आहे।
1: हो।
2: नवे उखाणे या

0: वाह वाह खूप सुंदर मायाताई.
1: क्या बात आहे मायाताई, खूप खूप सुंदर, अतिशय सुंदर सुरुवात तुम्ही केलेली आहे.
0: संध्या तू काय सादर करणार आहेस आज?
2: मी थोडा वेगळा भाव घेऊन आलेली आहे. एक निसर्ग हा विषय आणि सुरुवात मायाताईंनी केलेली आहे. या निसर्गातच राब राब राबणाऱ्या ज्या आपल्या बळीराजाच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या किती समाधानी आहेत, समाधानाने त्या जीवन जगत आहेत. कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे म्हणजे तक्रार नाहीच. जी आहे परिस्थिती त्यात किती आनंदाने त्या जगतात हे माझ्या या कवितेतून मी दर्शवण्याचा प्रयत्न केलाय.
0: नक्की
2: ऐकूया माझी कविता कोंदण. कोंदण या शब्दाचाच एक मला खर तर खूप अप्रूप वाटत की हिरा ज्या ठिकाणी बसवला जातो ती जागा, त्या जागेशिवाय त्यालाही महत्व नाही आणि त्या जागेलाही हिऱ्याशिवाय महत्व नाही. म्हणजे ते दोघं एकमेकांशी इतके अनुरूप झालेले आहेत, तसाच माझा बळीराजा आणि तशी त्याची ती सौभाग्यवती,
0: त्याच्या घरची लक्ष्मी,
2: ते समाधान या कवितेतून मी व्यक्त करणार आहे. चंद्र मोडी झोपडीला निळगुडीचे कुंपण सडा

0: कोहिनूराला कोंदण, बाई कोहिनूराला कोंदण।
1: वाह, संध्या काय गोड आवाज ऐकतो तुझा।
0: धन्यवाद
1: जयश्री। तू आज काय घेऊन आली आहेस आमच्यासाठी?
2: मुक्त छंद हा काय प्रकार मला खूप आवडीचा आहे, माझ्या खूप आवडीचा आहे। आणि कसं आहे, मुक्त छंद पण मुक्त असला तरी तो त्याच्यामध्ये छंद आहे, आवाज आहे आणि एक काहीतरी एक नादमयता त्याच्यामध्ये असली पाहिजे। तर मला नेहमी असं वाटतं की मुक्त छंद कसा असतो, तर आपण जशी डायरेक्ट पोळी नाही खात, तो आधी आपण विचार करतो की मला पोळी करायची, मग आपण कणिक भिजवतो, मग ती लाटतो, मग तव्यावर भाजतो आणि मग पोळी तयार होते, तसा मुक्त छंद आहे। म्हणजे आधी खरं म्हणजे त्याच्यातला एक विचार असला पाहिजे आपल्या मनामध्ये, तेव्हा कुठेतरी मुक्त छंद उदयाला येतो की तो विचार शेवटपर्यंत कसा न्यायचा, तो बांधत बांधत बांधत आपल्याला पुढे न्यायचा असतो। जरी मुक्त छंद म्हटलो आपण तरी त्याला एक प्रकारचा वेगळा घाट असतो। तर त्या निमित्ताने थोडीशी चहावर आधारित एक कविता या ठिकाणी वेगळ्या मी सादर करायचा प्रयत्न करते। चहा। रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे। रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे। काकण भर जरा जास्तच घालावी साखर, काकण भर जरा जास्तच घालावी साखर प्रयत्नांच्या आवर्तनांची। चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब, चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर। चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर। प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध।
1: वा,
2: प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर

0: हरून विलग करत अन्नपूर्णेच्या गसगसीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात कशात घालावे दूध? नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात. आहा, सकाळच्या प्रसन्न वेळी पहिल्या सूर्यकिरणाच्या साक्षीने नितळ मनाच्या गाळणीने क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा. नितळ मनाच्या गाळणीने गाळावा आणि क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा आणि समोरून प्रेमाची उत्स्फूर्त दाद यावी. वाहताज वाहताज.
1: वा वा वा, जयश्री, या नंतर तुझ्या हातचा चहा सगळ्यांसाठी झाला पाहिजे.
0: नक्कीच,
1: अगदी
0: छान आलं घालून करते.
1: तेच म्हटलं मी, तू चहा खूप सुंदर करतेस.
2: एखाद्या तल्फी माणसाची तलफ सुद्धा या कवितेनेच भागून जाते.
0: धन्यवाद.
1: तरी सुद्धा सुंदर चहाची आठवण देखील यावी इतकी सुंदर तुझी कविता आहे.
0: धन्यवाद.
1: ज्योती, तू काय आणलं आहेस आज आमच्यासाठी?
3: साहित्यातले विविध प्रकार या ठिकाणी आपण हाताळलेत, विविध रंग या ठिकाणी उधळले गेले साहित्यातले असं मी म्हणेल. आणि त्या रंगांमध्ये माझा एक रंग मिसळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज माझी गजल आपल्या समोर सादर करणार आहे. गजलेचं शीर्षक आहे जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला. जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला. मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे.
1: वा वा.
3: मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. अल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा. अल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही. पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही. सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे. सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. शेवटचा शेर घेते.
1: इर्शाद.
3: मोहात मी जगाच्या रुतले तपाय येथे. मोहात मी जगाच्या रुतले तपाय येथे. येताच शेवटाला निघणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे.
1: खूप सुंदर. ज्योती, गझल विषयी सांग ना काही.
3: गझल हा जो प्रकार आहे थोडा अभ्यासण्याचा प्रकार आहे. कविता कशी उत्स्फूर्त येते आपल्या मनाला एखादा विषय स्पर्शला की त्याच्यातून जे शब्द उमटतात ते जसे आले तसेही आपण लिहिले तरी कविता होते. ती मुक्त छंद असेल, कधी ती यमकबद्ध येऊन जाते, पण ते उत्स्फूर्त. पण गझलेमध्ये उत्स्फूर्त असतं, पण ते आपल्याला विशिष्ट गणितात बांधायचं. त्याचे वृत्त आहेत मात्रावृत्त, अक्षरगण वृत्त. मात्रावृत्तामध्ये आपल्याला मात्रा मोजाव्या लागतात, पण अक्षरगण वृत्तामध्ये लगावली असते. गा म्हणजे गुरु आणि ल म्हणजे लघुची. तर असे वृत्त आहेत, बरेच वृत्त आहेत. त्या वृत्तामध्ये लगावली ज्या पद्धतीने असेल, एखादा वृत्त घेतल्यानंतर ज्या

0: अलगावलीचं जे बांधल्या गेलेलं वृत्त आहे त्याच बंधनामध्ये राहून शेवटच्या शेरापर्यंत आपल्याला गझल बांधायची असते।
1: तर मैत्रिणींनो, किती सुंदर गझल ज्योतीने आपल्यासाठी सादर केली।
2: फारच सुंदर गझल होती। सखू निघाली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा। जीवनाच्या मोहात हे एक व्यक्तिचित्रण आहे या ओळींमध्ये मी सांगितलेलं, परंतु तुम्ही मानवी भावनांचं संपूर्ण चित्रण याच्यामध्ये केलेलं आहे, या गझलेमध्ये फार सुंदर रीतीने केलेलं आहे।
1: मायाताई, तुम्ही आता परत काय आमच्यासाठी आणलाय? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हायकू खूप छान करतात।
2: हायकू तीन ओळींचा काव्यप्रकार हा जपानी काव्यप्रकार आहे। माझा हायकू संग्रह 1994 मध्ये प्रकाशित झालेला, शिरीष पैंची प्रस्तावना आहे त्याला। आणि हायकूचं आणखी तुम्हाला एक छान वैशिष्ट्य सांगते की हायकू हा डायरेक्ट तुम्हाला कल्पना, काव्य किंवा काव्य त्याच्यातले प्रकार असं सांगणार नाही किंवा कल्पना शक्तीचा तिथे वापर नाहीये। निसर्गातलं एक दृश्य ते पाहून कवी एक क्षणभर स्तिमित होतो आणि जो उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडतो म्हणजे हायकू। आणि अनुभवानुसार का वाचक जसा त्याचा अर्थ लावतील तसा तो अर्थ बदलतही जातो, म्हणजे वाचकांचे अनुभव, त्यांची कल्पना शक्ती यावर एका हायकूला अनेक अर्थ मिळू शकतात। रसिकांची आकलन शक्ती देखील त्यामध्ये खूप साथ देते आणि हायकूचे अनेक अर्थ छान रीतीने आपल्याला मिळू शकतात। एक हायकू मी तुम्हाला सांगते, तुम्हाला तुम्ही त्याचे दोन तीन जणींनी अर्थ सांगा हा, तुम्हाला काय वाटलं। खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब, पहिली ओळ ही ओळ थोडी मोठी झाली आहे पण ही चालते। खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब, काही थांबले काही ओघळले।
1: खूप सुंदर, जीवनाशी निगडीत असा हा हायकू आहे।
2: मायाताई, तुम्ही म्हटलात की याचा अर्थ सांग, असं बऱ्याच वेळा होतं की आपल्याला आवंडा येतो, डोळ्यापाशी आस्व जमा होतात, काही ओघळतात आणि काही आपण मत प्रयासाने परत पाठवतो। धन्यवाद। आणखी एक दोन हायकू सादर करते। रखरखणार ऊन, रखरखणार ऊन अंगावर झेलत होता, गुलमोहर फुलत होता।
1: वा वा वा वा। क्या बात है, क्या बात है, सुंदर सुंदर। संध्या,
3: थेट तुम्हाला समुद्र किनाऱ्यावरच नेणार आहे।
1: वा, नक्की।
3: गोव्याला गेलो, एक प्रसंग आहे छोटासा की तिथे गेल्यानंतर त्या गर्दीमध्ये, त्या म्हणजे त्या गोंगाटामध्ये मला समुद्राचा गाजच ऐकायला मिळाला नाही। त्यामुळे मी ठरवलं की याला सकाळी सूर्योदयाच्या वेळेला गाठायचं आणि म्हणून 5:30 वाजेला समुद्र किनारा गाठला। अगदी निवांत पौडलेला तो समुद्र आणि त्याचं जे रूप मला तिथं बघायला मिळालं, खर तर मी त्याला त्याच रूपासाठी शोधत त्याच्यापर्यंत पोहोचले आणि मला जसा हवा होता तसा तो समुद्र त्यावेळेला भेटायला आलेला आहे। तो कसा, कुठल्या कुठल्या रूपात भेटला, पितृशक्ती जी मला भेटली ती खूपच अनोखी आहे। तुम्हालाही ती ऐकायला निश्चितच आवडेल अशी अपेक्षा करते। आणि मला भेटलेला समुद्र कसा होता ते मी सांगते। कवितेचे शीर्षक आहे हे अथांग सागरा। हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, कुठले ऋणानुबंध तुझे नि माझे, सांग ना रे जरा, मला सांग ना रे जरा। तुझे ते चारही दिशांना खळखळणारे, तुझे ते चारही दिशांना खळखळणारे अथांग पात्र पाहता क्षणी प्रथमच माहेरी आलेल्या लेकीला भरल्या नयनांनी कुशीत घेणारा हळवा प्रेमळ बाप वाटलास।
2: खूप छान।
3: तुझ्या सर्रकन येणाऱ्या लाटांवरचे कोमल मृदू तुषार माथ्यावरून गेलेत ना, तेव्हा तेव्हा हे समुद्रा, तेव्हा मायेने डोक्यावरून हात फिरवणारा आणि थरथर त्या हातांनी गालगुच्चे घेणारा माझा आजा मला वाटलास। हे सागरा, संध्येच्या लाल गुलाबी किरणांनी खुलणारे तुझे सालस निरागस ते रुपडे पाहिले ना, तेव्हा लाडक्या बहिणीच्या सौख्याच्या बाता ऐकून कौतुकाने आनंदाश्रू ढाळणारा आणि अत्यानंदाने नाकाचा शेंडा लाले लाल झालेला माझा ज्येष्ठ बंधू वाचलास। तुला गंमत सांगू, हे दर्या सागरा, तुला गंमत सांगू, तुझ्या लाटांच्या ध्वनी कंपनांमधून ऐकू येणाऱ्या प्रत्येक स्वरात मनमोहनाच्या पाव्याचा सूर ऐकला, तेव्हा तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास। हे सागरा, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास। सांग ना रे खळखळणाऱ्या सागरा,

0: ना, कुठले रूप मानू मी रे खरे, संभ्रम मनीचा माझा कसा दूर होईल बरे। हे दर्या सागरा, हे रत्नाकरा, सरसरून अंगावर येणाऱ्या तुझ्या लहरी लाटांमध्ये स्पर्श मायेचा दाटला, आणि खरे सांगू त्या मायेच्या स्पर्शामध्ये, त्या मायेच्या स्पर्शामध्ये मला तिथेही वर्षा व प्रेमाचा अमाप भेटला, मला वर्षा व प्रेमाचा अमाप भेटला।
1: वा वा,
2: खूप सुंदर संध्याताई। खरं तर सागर आणि प्रियकर यांचं नातं खूप जण जोडतात कवितांमध्ये, परंतु सागर आणि वडील त्यांचे आजोबा ही जी कल्पना आहे ती खूप अनोखी आहे,
0: आणि
2: एक सागराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला। अतिशय सुंदर अशी भावस्पर्शी कविता आपण सादर केली।
1: खूप सुंदर, खूप सुंदर।
3: या ठिकाणी हायकू, मुक्तछंद, चारोळ्या यांनी हा जो साहित्य सरिता मंचचा जो आपला जो कट्टा आहे त्याच्यातली जी गुंफण आहे त्यातली ही छान फुलं त्याच्यामध्ये गुंफली गेली। माझी पुन्हा एकदा एक गझल सादर करते मी, आणि एक पुन्हा एक छानस पुष्प गुंफण्याचा त्याच्यात मी एक प्रयत्न करते। गझल सादर करत असताना स्वतःची मूळची गझल घेण्या अगोदर आपल्याच गझलेतला एक मतला आणि दोन शेर जर सादर केले तर त्या गझलेला अजून चार चांद लागतात। माझ्या दुसऱ्या गझलेचा मतला आणि दोन शेर या ठिकाणी अगोदर सादर करते। एक मतला दोन शेर, की लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो। लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो। शेर घेते की चालपोरी मोजलेल्या पावलांनी, चालपोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो। चालपोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो। एक शेर आणखी घेते की भेटणे चोरून राणी छंद माझा, भेटणे चोरून राणी छंद माझा, सांग बोभाटा कसा गावास होतो। बोभाटा कसा गावास होतो। जेव्हा आपल्या शेरांना वावा वावाची दाद येते तेव्हा शेर सादर करायला फार उत्साह येतो। गझल आहे, गझलेचं शीर्षक आहे आत्ताच दे खुलासा।
1: बर,
3: उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा। उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा। वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, सांगू कसे घराला येताच दे खुलासा।
1: बर,
3: सांगू कसे घराला येताच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा। उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, पक्षास कोण वाली इतकाच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा। जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा। पुढचा शेर आवडीचा आहे, की नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, पाणी विभागते का याचाच दे खुलासा, पाणी विभागते का याचाच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा। माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, उरला जगात हा का पैसाच दे खुलासा, उरला जगात हा का पैसाच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा। शेवटचा शेर घेते, देशात माजलेला आकांत आज रोजी, देशात माजलेला आकांत आज रोजी, मौजे तराहतो का राजाच दे खुलासा, मौजे तराहतो का राजाच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा। उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा।

0: ज्योती खूपच छान लिहितेस तू गझल.
1: धन्यवाद.
0: ही गझल ऐकताना आम्ही सगळ्या जणी अगदी मंत्रमुग्ध झालो होतो. आणि असे खुलासे वेळच्या वेळी मागितलेच पाहिजे, तेव्हाच जगणं सुंदर होण्याचा प्रयत्न सुरू होईल. खूप छान, खूप छान.
2: म्हणजे अशी सांगता खूप सुंदर केलेली आहेस, छान वाटलं.
3: खरंच खूप छान. तर मैत्रिणींनो, आजची आमची काव्य मैफल आजच्या ह्या आपल्याला सगळ्या भेटायला आलेल्या मैत्रिणींचं मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते की जळगाव आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपण ही काव्य मैफल रंगवली आणि आपल्या ह्या सगळ्या वनिता मंडळाच्या मैत्रिणींना सुद्धा देखील ती खूप आवडली असणार आहे निश्चितच.
0: नमस्कार.

साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम आता आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आजची ही मुलाखत आणि त्यानंतरचा कार्यक्रम आपल्या रोजच्या आयुष्यात नक्कीच आनंद घेईल अशी आम्हाला आशा आहे. सखींनो, आता वेळ झाली आहे कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची. पण निरोप घेताना एवढंच म्हणेन, क्षण सोन्याचे, आठवणींचे सोबत नेहमी राहू द्या. पुन्हा भेटूच नवीन विषयासह. तोवर निरोगी रहा आणि आनंदी रहा. तेव्हा कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी आपली आता अनुमती घेतीये. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला होता. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, दुपारचा 1 वाजला आहे. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन। केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीबाबत केली 13% वाढ। केंद्रीय गृह मंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित। कॉंगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू। आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत। राजस्थानात जोधपूर इथं राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं। राजस्थानात जोधपूर इथल्या विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं। 480 कोटी रुपये खर्चाच्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख आहे। आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधा यांच्याबरोबर शहराच्या ऐतिहासिक वारशाची छाप या नवीन इमारतीत पाहायला मिळते। सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास यावा याकरता सुरू केलेल्या उडान योजनेच्या सुधारित आवृत्तीचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। राजस्थानात बलोत्रा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याच्या परिसराचं तसंच इतर पायाभूत सोयीसुविधांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली। राजस्थान राज्य सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 तरुणांना नियुक्तीपत्रांचं वाटप मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आपला गणना अर्ज दाखल केला आहे। केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे। हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे। ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे।

या सुधारित खरेदी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल आणि त्याचबरोबर साठा उभारणीच्या प्रयत्नांनाही बळ मिळेल असं मंत्रालयानं नमूद केलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 च्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्याचा साठा पुरेसा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहिली आहे. स्वामी विवेकानंद यांची आत्मविश्वासपूर्ण, प्रगल्भ आणि संवेदनशील भारताची संकल्पना आजही देशाच्या वाटचालीस दिशा देत असल्याचं राधाकृष्णन यांनी सामाजिक माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय आहे. त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. तरुणाईला सकारात्मकतेची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद भारतीय संस्कृतीचे भाष्यकार आणि युगप्रवर्तक आहेत अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वामी विवेकानंदांना अभिवादन केलं आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्रखरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषय पत्रिकेत समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. कांगो या देशात इबोला विषाणू संसर्ग झालेले 1,502 रुग्ण सापडले असून या संसर्गामुळे 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या देशात संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. सध्या 628 रुग्ण विलगीकरणात असून 229 जण या संसर्गातून बरे झाले आहेत अशी माहिती कांगोच्या आरोग्य संस्थेनं दिली आहे. विषाणू संसर्ग कांगोच्या इतर प्रांतातही पसरत असल्याचं वृत्त आहे. युगांडामध्येही या संसर्गाचे 20 रुग्ण आढळले आहेत. या भागात सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षामुळे रुग्णशोध आणि उपचारात अडथळे येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयतुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाची तयारी तेहरानमध्ये सुरू आहे. हा कार्यक्रम 6 दिवस चालणार असून इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान, संसद अध्यक्ष मोहम्मद बघेर खलिफाफ, परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची, रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख अहमद वाहिदी या मान्यवरांनी दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली आहे. भारताच्या वतीनं बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा यांनी खामेनी यांना आदरांजली वाहिली. रशिया, चीन, अफगाणिस्तान इत्यादी देशांचे प्रतिनिधी आदरांजली कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. येत्या 9 जुलै रोजी मशाद शहरात खामेनी यांच्या पार्थिवावर दफन संस्कार केले जातील. त्यानंतर 40 दिवस इराणमध्ये राष्ट्रीय दुखवटा लागू राहील. क्रोएशिया ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेच्या रॅपिड प्रकारात भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं धडाकेबाज खेळ केला. काल झालेल्या 3 सामन्यात विजय मिळवत त्यानं फ्रान्सच्या अलीरेझा फिरौजा याच्याशी बरोबरी साधत स्पर्धेत संयुक्त आघाडी घेतली आहे. प्रज्ञानंद यानं इव्हान सारिक, बॉगदन डॅनियल डियाक आणि अनिश गिरी यांचा पराभव

0: केला. दरम्यान विद्यमान विश्वविजेता डी गुकेश याने कालचे तीनही सामने बरोबरीत सोडवत 10 गुणांपर्यंत मजल मारली. तो आता संयुक्तरित्या आघाडीवर असलेल्या खेळाडूंपेक्षा अवघ्या 2 गुणांनी मागे आहे. यापुढचे सामने 18 फेऱ्यांच्या ब्लिट्स प्रकारचे असून यातच अंतिम विजेता ठरणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या 32 फेऱ्यांच्या साखळी सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. जॉन एरियास यानं 14व्या मिनिटाला गोल करत संघाला विजय मिळवून दिला. त्याआधी माजी विजेत्या अर्जेंटिनानं कॅबो वेर्डचा 3-2 असा पराभव केला. लिओनेल मेसीनं अर्जेंटिनाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं. याशिवाय इजिप्त आणि ऑस्ट्रेलिया यांच्या झालेल्या सामन्यात 1-1 अशा गोल बरोबरीनंतर झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये इजिप्तनं ऑस्ट्रेलियाचा 4-2 गोलनं पराभव केला. आंतरराष्ट्रीय सहकार दिवसानिमित्त आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग आणि लगतच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओदिशाच्या अनेक जिल्ह्यात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागानं ही स्थिती पुढील 2 ते 3 दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओदिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येत्या सोमवारपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. रेड अलर्ट लक्षात घेता नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण आणि डोंबिवलीमधल्या शाळांना पूर्ण दिवस तर मुंबईतल्या शाळांना दुपारच्या सत्रात सुट्टी देण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी पाणी साठ्यांमध्ये वाढ होत आहे तर अनेक नद्यांचं पाणी वाढल्यानं धरणं भरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी भावात केली 13% वाढ. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू. आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: गजल में हमें नजर आता है और इसमें कोई संदेह नहीं कि उनकी ये जो कविता है वो बहुत ही उत्कृष्ट है, क्योंकि वो लिखते हैं हमारे सबसे मधुर गीत में है वो जो सबसे दुखद विचारों को व्यक्त करते हैं. जैसे कि है सबसे मधुर वो गीत जिन्हें हम दर्द के सुरों में गाते हैं. तो ये गीत एक ऐसी ऐसे साथी को सांत्वना और दिलासा देता है जिसने बहुत दुख झेला है और जिसे अब भी विश्वास नहीं हो रहा है कि उसे प्यार का दूसरा मौका मिला है ना. तो देखिए ना कितना सुंदर तरीके से शैलेंद्र ने इस गजल को रचा.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटल वरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किमती स्थिरीकरण धोरणांतर्गत नाफेड आणि NCCF यांच्या मार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत, असंही मंत्रालयानं सांगितलं. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शेतकरी, महिला तसंच छोटे उद्योजक यांना बळ देण्यात सहकारी संस्था महत्वाची भूमिका बजावत आहेत, असं उपराष्ट्रपतींनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारताची परंपरा सर्वंकष बळ आणि आत्मनिर्भरता याचा पाया सहकारिता आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात सहकारी संस्था भरारी घेत आहेत, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. खरेदी किंवा वारसा हक्कानं 2019 अंतिम दिनांकानंतर शेतजमीन प्राप्त करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरी योजनांचे लाभ द्यावेत, अशी मागणी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. उत्पादनाचा

0: संपूर्ण खर्च सोसून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवणं अन्यायकारक असल्याचं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं म्हटलं आहे. प्रशासनानं पात्रता निकषांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांचं प्रलंबित आर्थिक सहाय्य प्रदान केलं नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यांमधली सहकारी संस्थांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य सरकारच्या सहकारी युनियनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या GDP मध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहेत असं सांगत फडणवीस यांनी सहकार चळवळ पुढे जाण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं, पर्यायानं त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते असं स्पष्ट केलं. सहकारी क्षेत्राला बळकटी येण्यासाठी कुशल कामगार तयार होणं आवश्यक असतं, यासाठी पूर्वी शिक्षण निधी असे, तो निधी पुन्हा सुरू करू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्र खरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबीसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या अनेक भागात पावसानं संततधार धरली आहे. राजधानी मुंबईसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. मुंबईतल्या स्थितीचं सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुसळधार पावसानं गेले 4 दिवस मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर या भागांना झोडपलं आहे. मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतल्या माटुंगा इथं 3ही रेल्वे मार्गांवरची वाहतूक सुमारे 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू असून रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागानं दिली आहे. काल रात्री माटुंगा परिसरात एक झाड उन्मळून पडल्यानं अनेक वाहनं खराब झाली, तर दादर इथल्या फुल मार्केट जवळही एक झाड कोसळलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून सर्व धरणातला पाणीसाठा वाढत आहे. मुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नाले देखील वाहत आहेत. परिणामी परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच समुद्राला दुपारी 2:50 भरती आहे. समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
2: राज्यामध्ये विशेषतः MMR रिजन असेल 6 तारखेपर्यंत अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे. वादळं देखील येतील. आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे. लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे, जेणेकरून आता ज्या प्रकारे पाऊस आणि ज्या प्रकारचं वादळ आहे यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो. लोकांनी ते अलर्ट फॉलो करावीत आणि शक्यतोवर त्या अलर्ट प्रमाणे आपण त्या ठिकाणी बाहेर पडावं अशा प्रकारची माझी विनंती.
1: मेट्रो मार्गिका 2A तांत्रिक बिघाडावर महामुंबई मेट्रोच्या पथकाने तात्काळ युद्ध पातळीवर काम सुरू करून अल्पावधीतच तो दूर केला. या काळात प्रवाशांची गैरसोय कमीत कमी राहावी यासाठी बिघाडग्रस्त मार्गावर दुरुस्तीचं काम सुरू असतानाच दुसऱ्या मार्गावरून मेट्रो सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली. नवी मुंबई परिसरात गेल्या 4 तासात 49.50 मिलीलिटर पावसाची नोंद झाली. आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्यानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील उरण फाटा परिसर, वाशी सेक्टर 29, ऐरोली गाव सेक्टर 1

0: सानपाडा सेक्टर 2 एपीएमसी एमआयडीसी परिसरात पाणी साचलं आहे, तर 6 ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. पालघर जिल्ह्यातही दमदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातले नाले भरून वाहत आहेत. जिल्ह्यातल्या तांदुळवाडी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले 6 जण खराब हवामानामुळे किल्ल्यावरच अडकले होते. या पर्यटकांना सफाळे पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं. हे पर्यटक किल्ल्यावरून परतत असताना जोरदार पावसामुळे भरकटले होते.
1: ठाणे जिल्ह्यातही सातत्यानं पावसाच्या सरी येत आहेत. रायगड जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट रस्ता 3 ते 6 जुलै असे 4 दिवस पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सातत्यानं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. एका आठवड्यात वार्षिक सरासरीच्या तब्बल 17% पाऊस पडला असून हंगामात आतापर्यंत 29% पावसाची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरणातून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जालना मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा उद्या जालन्याच्या JES महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. संत मुक्ताबाईची पालखी ही वारकरी संप्रदायातील मानाच्या 7 पालख्यांपैकी एक असून उद्या 7:30 ते 9:30 या वेळात हा रिंगण सोहळा होणार आहे. वाशिम जिल्ह्यात कुपटा घाटात काल सकाळी 10:30 सुमारास भरधाव डंपरनं कारला धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातात कारमधल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या शहापूरजवळ आज 2 बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 25 जण जखमी झाले. जालना वडीगोद्री महामार्गावरच्या गलाटी नदीच्या पुलावर सकाळी सुमारे 9:00 च्या सुमारास ही दुर्घटना झाली.

2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जालना मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा उद्या जालन्याच्या JES महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. संत मुक्ताबाईची पालखी ही वारकरी संप्रदायातील मानाच्या 7 पालख्यांपैकी एक असून उद्या 7:30 ते 9:30 या वेळात हा रिंगण सोहळा होणार आहे. वाशिम जिल्ह्यात कुपटा घाटात काल सकाळी 10:30 सुमारास भरधाव डंपरनं कारला धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातात कारमधल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या शहापूरजवळ आज 2 बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 25 जण जखमी झाले. जालना वडीगोद्री महामार्गावरच्या गलाटी नदीच्या पुलावर सकाळी सुमारे 9:00 सुमारास ही दुर्घटना झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारनं कांद्यांच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकारी शिक्षण निधी उभार करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: चमचमीतचा उदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज

सीता मुखेडकर, ऐकूया काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानात जोधपूर इथल्या विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं. 480 कोटी रुपये खर्चाचा या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून ही घोषणा केली. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाले आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी महाराष्ट्राने आखलेल्या स्वयं पुनर्विकासाच्या धोरणांतर्गत 1600 गृहनिर्माण सहकारी संस्थांनी नोंदणी केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. सहकार दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. मुंबईसह नवी मुंबई, पालघर, ठाणे इथलं जनजीवन मुसळधार पावसामुळे प्रभावित झालं आहे. येत्या 2 दिवसात मुसळधार आणि वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवल्यानं आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यात इतरत्रही मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सखल भागात पाणी साचून वाहतूक बंद झाली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

हसीन हो तुम, कितनी हसीन हो तुम, कितनी हसीन।

0: प्रादेशिक मराठी बातम्या
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै पासून सुरू होणार। E20 इंधनावरील वाहनं पूर्ण चाचण्यांनंतरच बाजारात येणार। ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचं स्पष्टीकरण। राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। आणि पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी यवतमाळहून निघाली राज्यातली पहिली दिव्यांगांची वारी। आता सविस्तर बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होईल। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावर दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 20 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत संसदेची दोन्ही सभागृह बोलवण्यास मंजुरी दिली आहे। संसदीय प्रथेनुसार पावसाळी अधिवेशनाची सुरुवात दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला उद्देशून राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं होणार आहे। दोन्ही सभागृह राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा करतील। या सुमारे 3 आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकार अनेक महत्वाची विधेयकं मंजूर करण्याचा प्रयत्न करेल। दरम्यान विरोधी पक्ष काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी सांगितलं की संसदेच्या आगामी मान्सून अधिवेशनात पक्ष, परराष्ट्र धोरण, बिहारमधील विशेष सखोल पुनरावलोकन, निवडणूक आयोगाचं कार्य, परिसीमन, एक देश एक निवडणूक आणि अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी अनियमितता यासह अनेक मुद्दे उपस्थित करेल। ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया कोथरूड इथं आज आयोजित पत्रकार परिषदेत E20 इंधनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। ARAIचे संचालक डॉ रेजी मथाई यांनी सांगितलं की E20 इंधनावर चालणारी वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांच्या इंजिन, इंधन प्रणाली आणि इतर महत्वाच्या घटकांची विविध परिस्थितींमध्ये कठोर चाचणी केली जाते। वाहनांची कामगिरी, सुरक्षितता आणि टिकाऊपणाची खात्री झाल्यानंतरच त्यांना विक्रीसाठी मंजुरी दिली जाते। E20 सुसंगत वाहनांची प्रयोगशाळेत तसंच प्रत्यक्ष रस्त्यावर सुमारे 40 ते 60 हजार किलोमीटर पर्यंत चाचणी केली जाते असंही त्यांनी सांगितलं। E20 इंधनाच्या वापरामुळे इंधन कार्यक्षमतेत केवळ 2 ते 6% घट होऊ शकते, मात्र वाहन चालवण्याची पद्धत, रस्त्यांची स्थिती आणि नियमित देखभाल यांचाही इंधन वापरावर परिणाम होत असल्याचं ARAIनं स्पष्ट केलंय। वाहनांची वेळेवर सर्व्हिसिंग करण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आला। केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवलाय। हा दर 1875 रुपये प्रति क्विंटल वरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे। ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली। सुधारित खरेदी दर आजपासून लागू झालाय। सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्या मार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे। बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलंय। हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यब्बा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे। या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्र खरेदी थांबता येईल। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सततचा कामाचा ताण, धावपळ आणि अपुऱ्या विश्रांतीमुळे त्यांना ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्यानं काल उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे। प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले असून ठाण्यातील पक्ष प्रवेश कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय। महाराष्ट्र पशुसंवर्धन खाते आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीनं आयोजित जय गोमाता राजमाता गोमाता संवाद यात्रा उद्या रविवार 5 जुलै रोजी नागपुरात समारोपाला येणार आहे। वसंतराव देशपांडे सभागृहात दुपारी 3 वाजता होणाऱ्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील। दरम्यान चंद्रपूर इथं माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांना 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे, तेव्हा 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं। या संदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आलाय। सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळामध्ये अधिसूचित पिकाचे चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे।

हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा यांचा एकूण 14 पिकांचा योजनेत समावेश करण्यात आलाय. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यामधली सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य सरकारच्या सहकारी युनियनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या जीडीपी मध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहे असं सांगत फडणवीस यांनी सहकार चळवळ पुढे जाण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं, पर्यायानं त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते असं स्पष्ट केलं. सहकारी क्षेत्राला बळकटी येण्यासाठी कुशल कामगार तयार होणं आवश्यक असतं. यासाठी पूर्वी शिक्षण निधी असायचा, तो निधी पुन्हा सुरू करू असं

सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या जीडीपी मध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहे असं सांगत फडणवीस यांनी सहकार चळवळ पुढे जाण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं, पर्यायानं त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते असं स्पष्ट केलं. सहकारी क्षेत्राला बळकटी येण्यासाठी कुशल कामगार तयार होणं आवश्यक असतं. यासाठी पूर्वी शिक्षण निधी असायचा, तो निधी पुन्हा सुरू करू असं फडणवीस यांनी म्हटलं. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत महिनाभरात निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. सहकार चळवळीला महाराष्ट्राची समृद्ध परंपरा लाभली असून राज्यात 2 लाखांहून अधिक सहकारी संस्था कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी यवतमाळहून दिव्यांगांची वारी विठ्ठलाच्या दारी निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचे हे 3रे वर्ष आहे. मोठ्या संख्येनं दृष्टीहीन वारकरी आषाढी निमित्त हरिनामाचा गजर करत पंढरपूर इथं चंद्रभागेच्या वाळवंटात दाखल होण्यासाठी निघाले आहे. पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातली पहिलीच वारी आहे. माजी मंत्री मदन येरावार आणि नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांनी संत सूरदास यांची प्रतिमा आणि पादुका असलेली पालखी घेऊन वारीला सुरुवात केली. पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या या वारीचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. 22 दिवस 521 किलोमीटरचा हा पायदळ प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथं पोहोचणार आहे. मार्गात भजन कीर्तन असे कार्यक्रमही हे बांधव करतील. उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा पठण आंदोलन हे केवळ राजकीय फायद्यासाठी असल्याची टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन आता राजकीय लाभ मिळणार नाही असं सांगितलं. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाणं टाळलं होतं, तसंच हनुमान चालिसा प्रकरणातील त्यांची भूमिका जनतेनं पाहिल्याचा उल्लेखही त्यांनी केला. सध्या हिंदुत्ववादी मतदार पुन्हा आकर्षित करण्यासाठी हा प्रयत्न होत असला तरी तो यशस्वी होणार नसल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज नागपूरसह अमरावती भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या देखील याच जिल्ह्यांसह वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात देखील जोरदार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. येत्या 8 तारखेपर्यंत विदर्भात वादळी पर्जन्यमान राहणार आहे. तत्पूर्वी भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून गोसीखुर्द धरणाचे 11 दरवाजे 0.5 मीटरनं उघडण्यात आले आहे. धरणातून सध्या 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून तो टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. नदी पात्रात आणि परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून नदीत आवागमन टाळावं असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय. गोंदिया जिल्ह्यात देखील पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धापेवाडा धरणातील पाणी साठाही वाढला आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीनं धरणाचे 13 दरवाजे 2 मीटरनं उघडण्यात आले असून सध्या सुमारे 3157 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात करण्यात येत आहे. पाण्याची आवक वाढल्यास टप्प्याटप्प्यानं आणखी दरवाजे उघडण्यात येणार असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान आगामी काही तासांमध्ये गोंदिया जिल्ह्यात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यानं या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून भंडारा अकोला यवतमाळ वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार. E20 इंधनावरील वाहनं पूर्ण चाचण्यांनंतरच बाजारात येणार, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचं स्पष्टीकरण. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी यवतमाळहून निघाली राज्यातली पहिली दिव्यांगांची वारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

संगीत सरिता।

0: आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत, मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट। आणि आता बातम्या विस्तारानं। केंद्र सरकारने कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे। हा दर 1875 रुपये प्रति क्विंटल वरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे। ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली। सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे। सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याच्या खरेदी सध्या सुरू आहे। कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-2026 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय। राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे। सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळांमध्ये अधिसूचित पिकांचं चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनांपेक्षा कमी आल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळेल। या संदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधनसंपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। राजस्थानात बलोत्रा इथं तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते। भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 2025-2026 देशांकडून पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं आहे, असंही ते म्हणाले। देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्यामुळे LPG सिलेंडरचे दर 900 रुपये पर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडर पर्यंत कडाडले असते, असंही मोदी म्हणाले। केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले।
1: फर्टिलाइजर के लिए समस्या पैदा हो गई। यूक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी, लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे।
0: सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांची याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये, असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे। या संदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला। या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्यानं त्यांनी स्पष्ट केलं। E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40 ते 60 हजार किलोमीटर पर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात, असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉक्टर रेजी माथाई यांनी सांगितलं। महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते। मुंबई व्यतिरिक्त इतर भागातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वयं पुनर्विकासाच्या प्रक्रियेत घेऊन येऊ, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं।
2: सहकाराच्या कायद्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता एक वेगळा चॅप्टर आम्ही तयार केला आणि त्या संस्थांकरता त्यांचे अधिकार, त्यांचे विनियम या सगळ्या गोष्टी आपण तयार केल्या आणि त्यांच्याच कमिटीने दिलेल्या रिपोर्टवर आज आपण स्वयं पुनर्विकास ही योजना आमच्या सगळ्या सहकारी सोसायट्यांना दिली।
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्र

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ। पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक।

0: आपलं पुन्हा एकदा स्वागत. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहेत. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आज 231 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई आणि कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून आरएल ज्वेल्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात सरकारी अधिकारी आणि आशापुरा गार्मेंट्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात खासगी व्यक्ती यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावसामुळे आज राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं. याविषयी अधिक जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईत सकाळी 8:30 ते दुपारी 2:30 या वेळेत विक्रोळीत सर्वाधिक 164 मिलीमीटर तर सर्वात कमी भायखळ्यात 34.5 मिलीमीटर पाऊस आला. या पावसामुळे आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून रस्ते, पूल आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पालघर आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे तर पालघर जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसर जलमय झाला आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्यानं सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या महत्वाच्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड बस स्थानकात फुटभर पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे पंचगंगा, भोगावती, उभी, कासारी आणि दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचली आहे. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे खरीपातल्या पिकांना आधार मिळाला आहे. अकोल्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. कोकण विभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विभागातल्या प्रमुख जलप्रकल्पातल्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या धरणात पाण्याचा साठा वाढत असून यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचत असलेल्या पाणीसाठ्यावर संबंधित पूर नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून आहेत.
0: पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावरच्या भागासाठी हवामान विभागाने येत्या 2 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर याच काळात रायगड, रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसाचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणारे बहुप्रतीक्षित 5 रोपवे प्रकल्पांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड पायथा ते रायगड किल्ला, अलिबाग किनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, कनकेश्वर डोंगर आणि एलिफंटा केव्ज इथंही रोपवे होणार आहेत. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटलपर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा

0: अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लपटून गाणं प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातन व्यक्त करणं जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं। निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता।

अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद,
2: सहज संवाद।
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं।
4: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते।
5: हॅलो अँड वेलकम टू फिफा वर्ल्ड कप 2026 स्ट्रेट फ्रॉम द मायामी स्टेडियम, वेअर मेसी विल बी सीन इन ऍक्शन इन व्हॉट कुड बी हिज लास्ट वर्ल्ड कप।
4: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही,
6: के हम खो गए प्यार की रागिनी में।
4: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर। तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही।
7: बोलो यार हम अपनी जीत हो उनकी हार।
8: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:15 वाजलेत, ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन। सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचे समालोचन, लेखक गौरी शंकर खाडे आहेत।
9: शेती आणि संलग्न क्षेत्रात राबणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महत्वाचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर। 2 दिवसांच्या चर्चेनंतर पुरवणी मागण्यांना मंजुरी। बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। व्यापक चर्चेनंतरच अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजातली ठळक वैशिष्ट्य। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी मागण्यांसह महत्वाची विधेयकं।

आणि नियमित कामकाज पार पडलं. विधानसभेत 2 दिवसांच्या चर्चेनंतर सन 2026-27 या वर्षातलं तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. या आठवड्याच्या कामकाजात सभागृहानं महत्वाची विधेयकं संमत केली. यात शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक गुरुवारी विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि प्रक्रिया उद्योगात राबणाऱ्या महिलांना या विधेयकामुळे शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे, त्यामुळे शेतकरी महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणं शक्य होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडलेल्या या विधेयकाला सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकांवरच्या काही सदस्यांनी पाठिंबा दिला तर या विधेयकाचा गैरफायदा घेतला जाईल असा इशारा देतानाच शेतकरी प्रमाणपत्रानं महिलांच्या आयुष्यात काय बदल होणार असा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केला. शेतीसह पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन तसंच इतर शेती संलग्न व्यवसायातल्या महिलांना शेतकरी दर्जा मिळणार असून महिलेच्या नावावर सातबारा नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. शेतजमीन महिलांच्या नावावर करणं हा विधेयकाचा उद्देश नसून शेतकरी म्हणून महिलांना स्वतःची ओळख मिळावी हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. यासोबतच ठेवीदारांच्या व्याख्येत डिजिटल आणि क्रिप्टोचाही समावेश करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधल्या हितसंबंधांचं संरक्षण अधिनियम अर्थात MPID सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत करण्यात आलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक मांडलं. या सुधारणांमुळे क्रिप्टो, डिजिटल करन्सीसह ब्लॉक चेन आधारित डिजिटल गुंतवणुकीतली फसवणूक टाळण्यास मदत होणार असल्याचं राज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितलं. MPID अंतर्गत विशेष न्यायालयातील जप्ती प्रकरणात केवळ 3 वेळा तहकुबी आणि अपिलासाठी दायित्वाच्या 50% रक्कम अनामत म्हणून जमा करण्याची सुधारणा करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपलं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयकही सभागृहानं संमत केलं. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचं आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतला गेल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात MCOCA अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. तर डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील, यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तारांकित प्रश्नावरच्या चर्चेदरम्यान दिली. तर राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याच्या पडताळणीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही मंत्री भुसे यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य अतुल भातखळकर यांनी याबाबत प्रश्न मांडला होता. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला होता. कोणत्याही समाज घटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नसून मागे राहिलेल्या समाज घटकांना पुढे आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असून शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांचा

0: करण्यासाठी शासनाला 1 रुपयाची रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्यातील मत्स्य साठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची घोषणा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी निवेदनाद्वारे दिली. कामकाजादरम्यान मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा या आठवड्यातील कामकाजात अनेक वेळा चर्चेत आला. विशेषतः शुक्रवारी सकाळच्या विशेष सत्रातील बैठकीतील चर्चेवेळी संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावरील महत्वाच्या चर्चेला सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल सत्ताधारी भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसं चालणार असा प्रश्न करत सदस्यांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावं लागलं.
1: आताच आपण ऐकलत साप्ताहिक विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक होते गौरी शंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. मंत्री उदय सामंत यांची माहिती. विधान परिषद उपसभापती पदी सचिन अहिर यांची निवड. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांमधूनच पुस्तकं गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. या होत्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या दुसऱ्या आठवड्यातील ठळक घडामोडी. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दाखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं. टीईटी 2026च्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732,39,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामं संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांची चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहे. 25 गावांमधील 406.19 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35.24 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी 352,57,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659,47,00,000 रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954,00,000 रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांची निवड 1 जुलै रोजी घोषित करण्यात आली. सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या

0: अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. तर सभापती राम शिंदे यांनी उपसभापती पद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे संयमानं आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील, सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही राज्यमंत्री भोयर यांनी नमूद केलं. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री शहरे योगेश कदम यांनी दिलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 सीसीटीव्ही कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावे हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी अर्थात पिंक ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता.
1: आताच आपण ऐकलत विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे होते. साप्ताहिक विधिमंडळाचं समालोचन आपण आताच ऐकलत. या कार्यक्रमाचे वाचक होते संदेश नाईक. जयमाला कार्यक्रम का शेष भाग आपको सुनवाएंगे इस छोटे से अंतराल के बाद.

0: वो सारे प्रांत के धन और कीर्ति के उपासकों की देवी थी। अगर किसी को खिताब का कब्ज
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8 वाजत आलेत, ठीक 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या। तत्पूर्वी ऐकूया काही संदेश।
2: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं।
3: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते।
4: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
3: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही।
5: के हम खो गए प्यार की रागिनी में।
3: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर। तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप वरही।
6: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
7: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
6: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ।

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्यांच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या संदर्भात नेमले

0: नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल या अधिवेशनात सादर होणार असल्याचं लोकसभा सभापती ओम बिर्ला म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधन संपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्थानात बलोत्रा इथं तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं, असं ते म्हणाले. देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारनं उपाययोजना केल्या, त्यामुळं एलपीजी सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते, असं मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले.
1: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई. युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी. लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये साणंद इथं सीजी सेमी या अत्याधुनिक सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन केलं. हा प्रकल्प भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीमधली पुढची पायरी आहे, असं ते यावेळी म्हणाले. साणंद इथला प्रकल्प दरवर्षी 20 कोटी चिप्सचं उत्पादन करायला सज्ज आहे, तसंच उत्पादनाची क्षमता वाढवून ती वर्षाला 500 कोटी चिप्स पर्यंत नेण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवल्याबद्दल त्यांनी सीजी सेमीचं अभिनंदन केलं. या वर्षाच्या अखेरीस देशात 5 सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित झालेले असतील, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. सुधारित उडान योजनेचा शुभारंभ हा भारताच्या प्रादेशिक संपर्क सुविधेच्या प्रवासातला एक नवीन अध्याय ठरेल, असं मत नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केलं. या योजनेमुळे 100 अधिक नवीन विमानतळ आणि 200 हेलिपॅडच्या विकासाला चालना मिळेल. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनल उद्घाटनाच्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. यासाठी 28,840 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली आहे. सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांनी याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये, असं आवाहन पेट्रोलियम तज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40 ते 60 हजार किलोमीटर पर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात, असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1,875 रुपये प्रतिक्विंटलवरून 2,125 रुपये प्रतिक्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या नाहीत, असं मंत्रालयानं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. TET पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहे.

या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतात यकृत विकार आणि झपाट्यानं वाढणाऱ्या टाईप 2 मधुमेहाच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृतीवर आधारित राष्ट्रीय मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित केली. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. हे आजार आता पूर्वीपेक्षा कमी वयात दिसून येत असल्यानं ही केवळ वैद्यकीय समस्या राहिली नसून सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे, असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या मागणीत घट करण्याच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं राष्ट्रीय योजना सुरू केली आहे. अंमली पदार्थांबाबत जागरूकता निर्माण करणं, क्षमता विकास, उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक एकत्रीकरण यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध घालणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री

घट करण्याच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं राष्ट्रीय योजना सुरू केली आहे. अंमली पदार्थांबाबत जागरूकता निर्माण करणं, क्षमता विकास, उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक एकत्रीकरण यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध घालणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषय पत्रिकेत समावेश आहे. भारत आणि इस्रायल यांच्यामधला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल आहे, असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते असलेले आयातुल्ला अली खोमेनी यांच्या अंत्यविधीला आज इराणमध्ये सुरुवात झाली. इराणी जनता हजारोंच्या संख्येनं या अंत्यविधीत सहभागी झाली. भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गेरेटा तसंच बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 14 षटकात 3 बाद 138 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसांचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.